आजचा सुविचार, यश हे अंतिम नाही आणि अपयश हे अयशस्वी नव्हे. खरा महत्वाचा आहे तुमचा प्रयत्न. या सुविचारामध्ये सांगितलं आहे की आपण मिळवलेलं यश कायमचं नसतं आणि अपयश म्हणजे शेवट नाही. प्रत्येक प्रयत्न हा आपल्याला पुढे नेणारा टप्पा असतो. थॉमस एडिसनला 1000 वेळा अपयश आलं, पण त्याने प्रयत्न थांबवले का? तर नाही. शेवटी त्याने विजेचा दिवा शोधून काढला. तर श्रोते हो, यश हे अंतिम नसतं, अपयश हे अयशस्वी मुळीच नसतं. खरा महत्वाचा असतो तो प्रयत्न.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 3 ऑगस्ट हा दिवस भारताच्या वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस मानला जातो. भारतातली पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 3 ऑगस्ट 1994 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉ पी वेणुगोपाल यांच्या टीमने भारतातली पहिली यशस्वी मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली होती. या घटनेने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आणि हजारो हृदयविकारग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला. आज हिंदी साहित्यातील राष्ट्रकवी आणि भारताचे क्रीडा जगतातील एक महान कर्णधाराचा जन्मदिवस आहे. राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त हिंदी साहित्यातील अत्यंत आदरणीय कवी आणि साहित्यिक. साकेत, यशोधरा आणि भारत भारती यासारख्या अजरामर रचनांद्वारे त्यांनी देशवासियांमध्ये स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची चेतना जागृत केली. त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना राष्ट्रकवी ही पदवी देण्यात आली होती. सुनील छेत्री भारतीय फुटबॉल संघाचा महान कर्णधार, कॅप्टन फॅन्टॅस्टिक आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक. आपल्या अद्भुत नेतृत्वानं आणि शिस्तीनं त्यांनी भारतीय फुटबॉलला जागतिक ओळख मिळवून दिली. आज ते त्यांचा 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा सुविचार. आज राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांच्या जयंतीनिमित्त सोमवारच्या दिवशी मनातला सगळा आळस दूर पळवणारा सर्वांचा सर्वात प्रसिद्ध विचार, नर हो न निराश करो मन को, कुछ काम करो कुछ काम करो, जग में रह कर कुछ नाम करो. आजची बोधकथा, एक तरुण मुलगा होता, त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड होती. पण ज्या देशात फक्त क्रिकेटचं वलय होतं तिथे फुटबॉलमध्ये स्वतःचं करिअर करणं अत्यंत कठीण होतं. सुरुवातीच्या काळात त्याला अनेक सामने हारण्याचा सामना करावा लागला. अनेक लोकांनी त्याला सांगितलं की फुटबॉल सोडून दे, यात तुझं काही भविष्य नाही आहे. पण त्या तरुणाकडे 2 गोष्टी होत्या, एक मजबूत हृदय आणि प्रचंड शिस्त. तो रोज सकाळी 5 वाजता उठून मैदानावर धावायचा. जेव्हा बाकीचे लोक झोपलेले असायचे तेव्हा तो पावसात आणि उन्हात सराव करायचा. त्याने खाण्यापिण्यापासून ते झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर कडक शिस्त ठेवली. जेव्हा जेव्हा सामना कठीण प्रसंगात यायचा तेव्हा तो तरुण आपल्या सहकाऱ्यांना सांगायचा, जोपर्यंत शेवटची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत खेळ संपलेला नसतो. त्याच्या याच आत्मविश्वासानं आणि जिद्दीने भारताला शेकडो सामने जिंकवून दिले. पुढे जाऊन हाच मुलगा भारतीय फुटबॉलचा सर्वात महान कर्णधार बनला, ज्याला आज आपण सुनील छेत्री म्हणून ओळखतो. आज 3 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला पहिल्या हृदय प्रत्यारोपणातून जिद्दीची मैथिली शरण गुप्त यांच्याकडून आशावादी विचारांची आणि सुनील छेत्री यांच्याकडून कडक शिस्तीची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर अवलंबून नसते, ती आपल्या मनात आणि आपल्या कर्मात असते. जर आज सकाळी उठून आपण आळस बाजूला ठेवून आपल्या कामाला 100% देण्याचा संकल्प केला तर हा सोमवार तुमच्या संपूर्ण आठवड्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. विचार शुद्ध ठेवा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणी पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभ असतो. चला तर मग मनात सुनील छत्रींसारखी कडक शिस्त आणि राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेसारखा उत्साह बाळगून आपल्या नवीन आठवड्याची एकदम सुपर डुपर सुरुवात करूया. तुमचा आजचा संपूर्ण दिवस आणि येणारा आठवडा अत्यंत आनंदाचा, सुदृढ आरोग्याचा आणि यशाचा जावो. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पिठ्या ढेकून ज्याला इंग्रजीमध्ये मिली बग असं संबोधलं जातं, एक महत्त्वाची हानिकारक कीटक किंवा कीड म्हणून आज समोर येत आहे. तर या कीडीविषयी आपण थोडं जाणून घेऊ. भारतात मिली बग किंवा मराठीत त्याला आपण पिठ्या ढेकून म्हणतो, या कीडीचा सर्वात प्रथम प्रादुर्भाव 2005 साली पंजाब या राज्यात फिरोजपूर, मुक्तसर, भटिंडा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळला व 2006 पासून या कीडीच्या व्यवस्थापनासाठी पंजाब राज्यात शासनाला पावलंसुद्धा उचलावं लागली. महाराष्ट्राचा जर विचार केला तर या कीडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे धुळे, मलकापूर, खामगाव, अकोला, यवतमाळ, अमरावती या भागात कपाशी पिकावर आढळून आला. तसेच याचा प्रादुर्भाव आगामी काळातसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या किडीचं खाद्य, या किडीचा प्रसार, या किडीचं जीवनचक्र आणि व्यवस्थापन योजना या संदर्भामध्ये शास्त्रोक्त माहिती घेणं आपल्याला गरजेचं झालेलं आहे. तर मिलीबग ही जी कीड आहे ही विविध वनस्पती तथा पिकांवर उपजीविका करते. जगात ही कीड 300 पेक्षा जास्त वनस्पतीवर आढळून आलेली आहे. ही कीड वर्षभर सक्रिय राहते. प्रामुख्याने ऊस, तांदूळ, कपाशी, तूर, सोयाबीन, आंबाडी या सर्वसाधारण पिकावर, तर पपई, सफरचंद, आंबा, चेरी, पेरू, सीताफळ, संत्रा, द्राक्ष, केळी, डाळिंब या फळपिकावर, जास्वंद, मोगरा, रातराणी, दिनका राजा, झेंडू, शेवंती, गुलाब या फुलझाडांवर, तर टोमॅटो आहे, भोपळा, काकडी, भेंडी, आलू यासारख्या भाजीपाला पिकावर, तर तसेच तरोटा आहे किंवा घाणेरी, गांजर गवत, पेटारी, कोळशी, गोखरू, बाभूळ या तणांवरसुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. एप्रिल व मे 2008 विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जे सर्वेक्षण घेतलं त्या सर्वेक्षणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अकोला, अमरावती व नागपूर या भागात बऱ्याच ठिकाणी कपाशीवर तसेच काकडी व भोपळ्याच्या पिकावर आढळून आला आहे. आता या किडीचा शेतीमध्ये प्रसार कसा होतो याविषयी थोडंसं जाणून घेऊ. उन्हाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव कमी भागात असतो. जिथे ओली येत आहे अशा भागात प्रामुख्याने तो आढळून येतो. फळ, फुलझाडे यांच्यावर वास्तव करणारे मिलीबग जे आहेत आपलं सर्वसाधारण पीक उगवलं की त्यावर स्थानांतरित होतात. या कामात त्यांना हवा, पाऊस, माकोडे, उडणारे कीटक, पक्षी, प्राणी व आपण स्वतःसुद्धा त्यांना मदत करत असतो. तर पिठ्या ढेकण्यासाठी आपल्याला आजूबाजून जर आपल्याला पर्यायी खाद्य दिसत असतील, उदाहरणार्थ गाजर गवत आहे, पेटारी आहे, बावची आहे, रानभेंडी आहे, रुचकी आहे, कोळशी आहे इत्यादीचा जे आहे आपण ताबडतोब वेळीच बिगर मोसमी हंगामात नायनाट करायला पाहिजे. अन्यथा काय होतं की ह्या पर्यायी खाद्यावर मग जगतात आणि त्याचा प्रसार आपल्याकडे होऊ शकतो. शेताजवळील जी शोभिवंत झाडं असतात, जास्वंद आहे, क्रोटॉन, तर या झाडावरील पिठ्या ढेकण्याचा ताबडतोब बंदोबस्त करून घेतला पाहिजे. प्रादुर्भावग्रस्त झाडाचा भाग जो आहे किंवा संपूर्ण झाड उपटून नष्ट केलं पाहिजे. प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये वेचणी करताना मजुरांना योग्य मार्गदर्शन करावं की जेणेकरून पिठ्या ढेकण्याचा प्रसार टाळता येईल. पिठ्या ढेकण्याचा प्रसार करण्यात मुंगळे फार महत्त्वाची भूमिका वाजवतात. त्याच्यामुळे शेतातील व शेताच्या आजूबाजूची मुंगळ्याची जी वारुळं आहेत ती आपण शोधून नष्ट केली पाहिजे. त्याकरता क्लोरोपायरीफॉस 20% 2.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याची फवारणी करायची, किंवा 2% मिथिल पॅरिथेनची भुकटी 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये घेऊन त्याची आपण जी आहे फवारणी करायची आहे. पिठ्या ढेकण्याचा प्रादुर्भाव सुरुवातीला शेताच्या कडेकडे नसतो आणि नंतर मग हे आतमध्ये पसरतं. त्याच्यामुळं आपण काय करायचं की प्रादुर्भावग्रस्त भागावर कीटकनाशकाचा वापर करायचा सुरुवातीला. म्हणजे सुरुवातीला जी झाडं आपल्याला काही कडेकडेची दिसतात तेवढ्या ज्याच्यावर आपण कीटकनाशकाचा वापर जर केला तर तो आत पसरणार नाही, संपूर्ण शेतातील पिकावर फवारणी करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आपण पिठ्या ढेकण्याचा प्रसार आपण तिथेच रोखू शकतो. तर शेतकऱ्यांनी पिठ्या ढेकण्याविषयी जागरूक राहायचं, चांगल्या पद्धतीने याचा फायदा घ्यायचा आणि अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राकडे संपर्क करा आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना वापरा. नमस्कार.
1: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
2: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब हम अपने समाज में किसी साधु या योगी को देखते हैं तो हमारे दिमाग में एक खास छवि उभरती है. भगवा भगवा कपड़े, हाथ में कमंडल, गले में माला और पूरे शरीर पर मली हुई सफ़ेद राख यानि भस्म. हम सोचते हैं कि शरीर पर यह राख मल लेने से कोई इंसान पहुँचे हुए महात्मा में बदल गया है, लेकिन कबीर साहब का नज़रिया बिल्कुल अलग था. वे बाहरी भेष बदलने को अध्यात्म नहीं मानते थे. वे कहते थे कि जब तक भीतर का रूपांतरण ना हो तब तक बाहर की कोई भी क्रिया केवल एक नाटक है. कबीर साहब आज हमें असली योगी बनने की और भीतर भस्म तैयार करने की एक ऐसी अनूठी विधा सिखा रहे हैं जो हमारी आत्मा के ताने बाने को सीधे परमात्मा से बुन देती हैं. आइए सुनते हैं कबीर साहब का यह परम योगमय सूत्र. आशा की ईंधन करो, मनसा करो विभूति. आशा की ईंधन करो, मनसा करो विभूति. जोगी फेरी फिल करो, यो बिनना वो सूती. आशा की ईंधन करो, मनसा करो विभूति. आशा की ईंधन करो,

0: असताना भौतिक सुखांचे मला अप्रूप नाही. राजा बिंबिसार अवाक झाला. तुझ्या ज्ञानप्राप्तीनंतर मला भेट म्हणाला. परिव्राजक सिद्धार्थ भृगु ऋषींच्या आश्रमात गेला. पारंपरिक साधनेचे त्याने निरीक्षण केले. वैशालीला आलार कलामांच्या आश्रमातही तू गेला. उद्दक रामपुत्ताशी भेटलास. सांख्य तत्वज्ञानाच्या निरीक्षणाने गौतमाचा प्रवास सुरू झाला. त्याने पाहिले समाधी मार्गाचे शिक्षण, प्राणायाम, ध्यान, समाधी, वैराग्याचा कठोरपणे अभ्यास केला. शरीराला कष्टविले, काट्यावर झोपविले, हिवाळ्यात उघड्या हवेत, उन्हाळ्यात अंग भाजणाऱ्या उन्हात, पावसाळ्यात पावसात देह कष्टविला. परंतु हे सर्व मार्ग देह कष्टवणारे, मनाच्या वासनांवर विजय मिळवणारे, विजय न मिळवणारे, ज्ञान दुर्लभ. बा तथागता, तुझ्या भेटीगाठी विचारांच्या, तत्वज्ञानाच्या चर्चा अनेक ऋषींसोबत. तू तपासलेच मंत्र तंत्र कर्मकांड, अंधश्रद्धा श्रद्धांमधील दरी आणि भेदरेषा, निसर्गातील विविध घटकांचे होणारे पूजन, कपिल तत्ववेत्ता, प्राचीन तत्ववेत्ता, सांख्य तत्वज्ञानाचा म्हणाला सत्य शोधताना पुरावा पाहिजे, तरच होते दृश्यमान सत्य. सत्यासाठी मानले शोधनाचे दोन मार्ग, प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. बाकीचे असतात कल्पना, कर्मकांड, अंधश्रद्धांचा सुकाळ, मनाचे खेळ आपापल्या परीचे. ब्राह्मणे, वेद, उपनिषदे तुला ज्ञान साधनेच्या निमित्ताने अनावश्यक वाटली. वेदांमधील मंत्र आणि उपनिषदांमधील तंत्र तुला निरर्थक वाटली. बात अथागता, तुझ्या समकालीन पूर्ण काश्यप होता. अक्रियावाद मांडणारा, कर्माचा आत्म्यावर परिणाम नाही असे सांगणारा, हत्या करणे करून घेणे, चोरी दरोडीखोरी करणे करून घेणे, व्याभिचार करणे करून घेणे, खोटे बोलणे खोटे बोलावयास लावणे, यामुळे पाप लागत नाही आत्म्याला किंवा पुण्य लागत नाही, मृत्यूनंतर नसते शिल्लक काही असे सांगणार.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
1: श्रोत्यांनो हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सोबतच अमोल देशमुखचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार। श्रोत्यांनो आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर महफूज अली मुनस्सफ अली सय्यद, ज्यांचं राहत आयुर्वेदा आणि पंचकर्म हॉस्पिटल आहे, जे की मुरली मनोहर हॉस्पिटलच्या समोर अजंठा चौफुलीला आहे। आणि त्याबरोबरच सर हास्य योगा कार्यशाळा सुद्धा घेतात, म्हणजे जवळपास त्यांच्या 100 वर हास्य योगाच्या कार्यशाळा सुद्धा झालेल्या आहेत। आणि असे आयुर्वेदामध्ये काम करणारे डॉक्टर महफूज अली यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत। डॉक्टर साहेब, कार्यक्रमात आपलं स्वागत, नमस्कार।
2: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
1: तुमचं शिक्षण कुठे झालं, आपण शिक्षणापासून सुरुवात?
2: शिक्षण म्हणजे सुरुवातीपासून माझं फर्स्ट टू 10th स्टँडर्ड पर्यंत सेंट अलोशियस कॉन्व्हेंट हायस्कूल इथे झालेलं आहे। त्याच्या पुढे मी डीएल हिंदी ज्युनियर कॉलेजमध्ये इथे 11th and 12th कम्प्लीट केलं आणि आफ्टर दॅट चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय चैतन्यवन साकेगाव इथे माझं BMS कम्प्लीट झालेलं
1: आहे। मग ते झाल्यानंतर PG करावं किंवा दुसरं काही जॉब अपॉर्च्युनिटी पाहाव्यात असं वाटलं नाही?
2: अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या होत्या, बट इनिशियली म्हणजे एक माइंड फ्लो एकदम क्लिअर होता की आपल्याला आयुर्वेदातच करायचं आहे आणि तेही प्रॅक्टिसच करायची आहे अशी मूळ संकल्पना माझ्या मनात क्लिअर होती। त्यामुळे आणि सुरुवातीपासून घरामध्ये जी चिकित्सा पद्धती बघून मग माझ्या माइंड सेटमध्ये आलं की आपण यालाच कंटिन्यू करायला पाहिजे। आणि थेट म्हणजे सून आफ्टर BMS कम्प्लीट झाल्यानंतर मग ते एक ओढच लागली की आपण प्रॅक्टिसच सुरू करायला पाहिजे, म्हणून PG कडे तेवढं मी लक्ष दिले नाही।
1: आपल्या हे जे राहत आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय आहे, इथे कोणकोणत्या आजारांवर आपण उपचार करतो?
2: इनिशियली राहत आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर हा ओव्हरऑल आयुर्वेद कॉन्सेप्टवर चालणारा आमचा क्लिनिक आहे। त्याच्यामध्ये विशिष्ट आम्ही ऑर्थो रिलेटेड केस म्हणजे अस्थिविकार आणि तसेच आयुर्वेदात ज्याला वातव्याधी म्हणतो आणि याच्यावरच आम्ही स्पेशली काम करतोय।
1: अच्छा, पंचकर्मामध्ये जसं पूर्ण पंचकर्म तुमच्या इथे होतं?
2: येस, ऍक्च्युली वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण तसेच वातव्याधीसाठी लागणारे काही स्पेशल थेरपीज ज्याच्यामध्ये मर्मचिकित्सा आपण ज्याला म्हणू शकतो, लेपन चिकित्सा, त्याचबरोबर अग्निकर्म विद्धकर्म या सगळ्या फॅसिलिटीज आणि ट्रीटमेंट आम्ही प्रोव्हाइड करतो।
1: जसं की आम्ही ऐकून आहोत की भुसावळ म्हटलं की जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केला की अस्थि रोग जे आहे किंवा बऱ्याच लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज स्पॉन्डिलेसिस असेल आणि अस्थि रिलेटेड बरेच आजार आहेत, ते आजार एका वेगळ्या पद्धतीनं कव्हर करण्याचे जे आहे मुनसफ अली असं जे नाव आहे, काय नेमकी ती चिकित्सा आहे? आणि
2: विशेष म्हणजे की ही आमची एक पारंपरिक चिकित्सा पद्धती म्हणता येईल आणि जर मॉडर्न कोरिलेशन त्याचं बघितलं गेलं तर कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी जे आता नवीन टर्मिनॉलॉजी आलेल्या आहे मार्केटमध्ये किंवा चिकित्सेच्या नवीन चिकित्सा प्रणाली आलेली आहे तसंच काहीतरी सिमिलर बट ट्रेडिशनल पद्धतीने आम्ही ह्या चिकित्सा पद्धतीने उपचार करत आलेलो आहे। आमचे जनरेशन गेलेले आहे, माझ्या वडिलांचेही गुरु श्री हाजी समदली होते जे आमचे मोठे आजोबा होते, माझे वडील आणि आता मी असं भुसावळमध्ये आणि अजूनही ती श्रृंखला खूप मोठी आहे, परंतु भुसावळकरांनी एवढं सगळं बघितलेलं आहे, ऑलमोस्ट 3 जनरेशन आता गेलेली आहे।
1: त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य काय आहे आणि कुठल्या कुठल्या आजारांवर त्या पद्धतीमध्ये उपचार होतात आणि त्याला विशेष असं नाव काही आहे का?
2: मेनली आपल्याला आयुर्वेदात याला मर्मचिकित्सा म्हणता येईल आणि त्याचबरोबर आजार म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या काळामध्ये जे जॉईंट डिसलोकेशन व्हायचे तर त्या काळात ऑर्थोपेडिक्स हे रेअरली अवेलेबल असायचे आणि त्याचबरोबर त्याचा मॅनेजमेंट काही ना काहीतरी एक प्रायमरी फर्स्ट एड किंवा म्हणजे गरज होती, समाजाची गरज होती, लोकांची गरज होती, तर त्या टाइमला मॅन्युअली ऍडजस्टमेंट केलं जात होतं, म्हणजे सांध्यांचं जागेवर बसवणं, बॉल अँड सॉकेट जॉईंटला रिडक्शन करणं, अँकल डिसलोकेटेड व्हायचे त्यांना रिडक्शन केलं जायचं, म्हणजे हाडांना जागेवर बसवण्याची जी पद्धत होती, त्याचबरोबर रिस्ट जॉईंट डिसलोकेशन किंवा ज्या ज्या प्रकारचे डिसलोकेशन व्हायचे किंवा मुळात काहीतरी हेअरलाईन फ्रॅक्चर्स वगैरे असायचे ते आयुर्वेदा पद्धतीने कसं आपल्याला जुळवता येईल किंवा आयुर्वेदा पद्धतीने काय उपचार करता येईल ही मूळ संकल्पना या चिकित्सा प्रणालीची आहे।
1: कुठून कुठून पेशंट्स तुमच्याकडे येतात?
2: ऑलमोस्ट आमच्याकडे ऑल ओव्हर इंडियामधून पेशंट आहे, भुसावळलाही आमचं एक रेसिडेन्शियल पण क्लिनिक आहे, तिथं बाहेरून मुंबई पुणे थेट हैदराबाद कोलकाता बाहेरून पण पेशंट्स असतात.
1: रिझल्ट कसे आहेत आता डॉक्टरलाच विचारणे योग्य नाही, परंतु रिझल्ट काय म्हणतात लोक किंवा लोक काय म्हणतात हे डॉक्टरच्या तोंडून आम्हाला.
2: बघा, तीन वर्षांचा लोकांचा प्रतिसाद आहे, तीन पिढ्यांचा लोकांचा प्रतिसाद आहे. माझ्या वडिलांकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे, माझ्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे. आमचे जे मोठे आजोबा म्हणजे आजोबांचे जे मोठे भाऊ आहे त्यांच्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स होते. तर जे यथार्थ असतं, जे कंटिन्युटीमध्ये असतं, त्यांचे रिझल्ट चांगलेच असतात. म्हणजे लोकांचा प्रतिसाद तेव्हाच असतो जेव्हा आपण एक चांगली क्वालिटी, चांगला रिझल्ट, चांगली सर्व्हिस आपण पेशंटला द्याल. तर त्यामुळे भरपूरसे चांगले आहे. आणि जळगावलाही मला 2.5 वर्ष झालेली ऑलमोस्ट प्रॅक्टिसला, एकही प्रकारची जाहिरात, एकही प्रकारचा कॅम्प किंवा काही आम्ही ऑर्गनाईज न करता डे टू डे लाईफमध्ये आमची एक गच्च ओपीडी तुम्हाला बघायला भेटेल. तेच आमचं म्हणजे खरं रिझल्ट.
1: एखादा व्यक्ती व्हीलचेअरवर आला आणि चालत गेला असं एखादं उदाहरण आहे का?
2: भरपूरसे केसेस आहे असे की डे टू डे लाईफमध्ये आम्हाला बघायला भेटतात. मूड मेजरली जे सायटिकाचे पेशंट नसतात त्यांची अशीच अवस्था असते की ते एकदम तीव्र वेदनामध्ये येतात आणि आम्ही त्यांना चिकित्सा देऊन ते चालायला लागतात. थेट याला मॅजिकल असं काहीच म्हणता येणार नाही, कारण वैद्यकीय क्षेत्रात मॅजिक किंवा जादू असं काहीच नसतं. ते सायंटिफिक असतं सगळं. तर सायंटिफिकली जर पेशंटला ट्रीट केलं तर नक्कीच चांगला असा रिझल्ट येतो.
1: बरं, आपली जी ओपीडी असते ते जळगावमध्ये किती वाजता?
2: जळगावमध्ये सकाळी 9 ते 2 मध्ये अवेलेबल असतो आम्ही, पण पेशंट 3-4 पर्यंत सुरूच असतात. आणि मग तिथून संपल्यानंतर मग भुसावळची आमची सेकंड ओपीडी असते, तिथे संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान आम्ही असतो.
1: 4 ते 8 म्हणजे तुमचे वडील आणि तुम्ही दोघे?
2: आम्ही दोघेही मिळून असं असतं.
1: काय सांगाल, असे काही आजार आहेत जे मेडिसिनने कव्हर होत नाहीत, असे कुठले आजार तुमच्या इथे कव्हर होतात थेरपीने?
2: ऍक्च्युली आजार म्हणत जर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आणि मॉडर्न सिस्टममध्ये बघितलं तर ऑर्थो या केसेसमध्ये पेन किलर्सचा जास्त वापर होतो. त्याचबरोबर काही कॅल्शियम मेडिसिन्स, अँटॅसिड, या व्यतिरिक्त जास्त काही ऑप्शन्स इथं अवेलेबल नाही आहे. बट आयुर्वेदामध्ये काय आहे ना, डिफरन्शियल डायग्नोसिस जर बघितलं तर वातविकारांमध्येही किती सारे व्याधी आहे, जसं आम वात, संधिगत वात किंवा वातरक्त. साधं जानुशूल म्हणजे गुडघ्याचा जरी पेशंट आला तर आमच्याकडे 20 व्याधी आहे आणि मॉडर्नमध्ये फक्त काही लिमिटेड त्यांच्याकडे ऑप्शन्स आहे. तर आयुर्वेदामध्ये असं नाही, आयुर्वेदामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहे, मल्टिपल काइंड ऑफ ट्रीटमेंट आहे, अवस्थानुरूप चिकित्सा आहे. तर असं बघितलं गेलं तर ऑलमोस्ट हाडांशी आणि सांध्यांशी रिलेटेड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ केसेस आम्ही सक्सेसफुली हँडल करतोय. ते मग फ्रोझन शोल्डर असो, सायटिका असो, बर्सायटिस असो किंवा टीनोसायनोवायटीस असो, एचआयलीस टेंडनायटीस असो, म्हणजे एन नंबर ऑफ केसेस त्याच्यात येतात. तर त्यांना आम्ही यशस्वीरित्या ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतोय.
1: खूप छान वाटलं. भविष्याबद्दल काय नियोजन आहे?
2: ऍक्च्युली आता सध्या आम्ही एक छोट्या अमाऊंटमध्ये काम करतोय. जळगावमध्येही माझं क्लिनिक एक छोटंसं क्लिनिक आहे. भविष्यामध्ये माझी अशी इच्छा असेल की मी याला मोठ्या स्केलला ट्रान्सफर करून आणि जळगावकरांना आयुर्वेदाचं एक चांगलं प्लॅटफॉर्म तिथं अवेलेबल करून देईल, जिथं की ऑथेंटिक आणि इथिकल ट्रीटमेंट आम्ही पेशंट्सला प्रोव्हाइड करायचं आहे आणि मॅक्झिमम लोकांना रोगमुक्त करण्याचं आमचं मेन ध्येय आहे. आणि तेही आयुर्वेदालाही ग्रो करायचं आहे, कारण मूळ जे आमचं बेस आहे आयुर्वेदा, जे एक इंडियन मेथडॉलॉजी आहे, ट्रीट चिकित्सा प्रणाली आहे, की आज लोक फॉर मॉडर्न मेडिसिनकडून आयुर्वेदाकडे शिफ्ट होत आहे, त्यांचा विश्वास वाढतोय आणि एक नॅचरॅलिटीकडे लोक शिफ्ट होत आहे. तर त्याला मला प्रमोट करायचं आहे.
1: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या भविष्यातल्या योजना नक्कीच सफल होतील. तुमचा उद्देश प्रामाणिक आहे आणि त्या उद्देशाला धरून तुम्ही एक वेगळी परंपरागत आलेली पद्धत सुद्धा इथे अवलंबता, तेव्हा आमच्या रेडिओच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. आपण आलात, धन्यवाद.
2: थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आपण मला एक अपॉर्च्युनिटी दिली, एक

0: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याची संधी आहे। एका रक्तदात्यामुळे गरोदर मातेला थॅलेसिमिया किंवा सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नव्या आशेचा किरण मिळू शकतो। नक्कीच आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील एक संवेदनशील व्यक्तिमत्व, श्री विवेक महाजन सर। नमस्कार सर, आणि स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये।
1: धन्यवाद
0: सर। सर्वप्रथम मला सांगा ना की रक्तदान चळवळीत सहभाग घेण्याची संकल्पना नेमकी किंवा प्रेरणा आपण म्हणू शकतो कशी सुचली?
1: एक वेळेस असं झालं होतं मॅडम, माझ्या मित्राच्या आईचा ऍक्सिडेंट झालेला। त्या ऍक्सिडेंट मध्ये जवळजवळ त्याच्या परिवारातील 17 लोक वारले होते।
0: बापरे।
1: 18 फक्त त्याची आई होती आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला एक पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता आहे। बरेचसे त्यांचे नातेवाईक ते पेशंट जे डेड झाले त्यांचे, तर ते त्यांच्या प्रोसेसमध्ये होते सिव्हिल हॉस्पिटलला आणि त्याला ब्लड न मिळत असल्याने त्याने सहज माझ्याकडे एक आशेने बघितलं। मी तयार झालो। त्यावेळेस मी होतो, वजन पण छान होतं, वय पण बसत होतं, पण असंख्य मनात भीती होती। मी आजपर्यंत इंजेक्शन कधी घेतलेलं नाही आणि एवढी मोठी सुई कशी टोचून घेणार,
0: साहजिक भीती असते मनात।
1: डॉक्टरांनी माझी एक भीती काढली मनातनं आणि त्यांनी सांगितलं की तू जे रक्तदान करतोय त्या रक्तदानाने कोणाचा जीव वाचणार। त्यांनी मला जीवन कसं द्यायचं, काय द्यायचं हे समजवलं, माझ्या मनाला आवडलं, म्हणून मी तिथं रक्तदान केलं। रक्तदान केल्यानंतर माझा मित्र जो रडत होता तो अचानक हसायला लागला। मग मला थोडंसं माझ्या अंगावर शहारे आले आणि विचार केलं मी की मी आज याला रडता रडता हसू शकतो, तर असं अंक्य लोकांना मी हसू शकतो।
0: नक्कीच।
1: पण रक्ताचं नॉलेज नसल्याने मॅडम माझा विषय असा आला की मी दर 2 महिन्याच्या आत 15-20 दिवसांनी रक्तदान असं करत लागलो। मला नाही कळालं की ते 3 महिन्यानंतर रक्तदान केलं जातं म्हणून, कारण की नॉलेज नसल्यामुळे माझं हे कन्फ्युजन झालं। तेव्हापासून तर आतापर्यंत जवळजवळ ह्या गोष्टीला झालेल्या 19 ते 20 वर्ष, या 19-20 वर्षामध्ये मी जवळजवळ 47 वेळेस रक्तदान केलेलं।
0: क्या बात है, छान छान छानच तुमची सुरुवात आहे। आणि एका विशिष्ट अशा प्रसंगातनं तुम्ही शिकलात की कोणाला जर आपण रक्ताचं दाता झालो कोणासाठी, तर नक्कीच त्याच्या जीवनात एक नवीन आशेचा किरण किंवा त्याच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकतो। तर या सामाजिक कार्याबद्दल नेमकं तुमचा प्रवास कसा आहे ते सांगा ना।
1: प्रवास कसा मॅडम, मी माझ्या वडिलांना मुंबईला घेऊन होतो। त्यावेळेस त्यांना ट्युमर झालेला आहे लिव्हरवर, जिथून रक्त तयार होतं तिथंच त्यांना ट्युमर झालेला आहे आणि तो विरघळला नाही, त्यामुळे माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तिथून 6 महिन्याचंच ते एक्सपायर झाले। पण मी थोडीशी माहिती काढली तर त्याच्यात मला रक्ताची काही गुगल होतंच मोबाईल आपलं, त्या गुगलमध्ये माहिती काढली, तिथून मला कळालं की असे असे पेशंट्स असतात। मला मुंबईला एक थॅलेसिमिया नावाचा एक पेशंट मिळाला की याला आजार आहे, तर आजार समजून घेण्यासाठी मी सर्च केलं। सर्च केल्यानंतर मला माहिती पडलं थॅलेसिमिया सिकलसेल आजार रक्तावर आहे, यांना दर महिन्याला रक्त लागतं, यांना काय काय त्रास होतो ते मी जाणून घेतलं। त्याच्यानंतर मी एका थॅलेसिमिया मुलाला इथं सुरुवात केली रक्तदान करण्याला। तिथून हळूहळू करत आज जवळजवळ 130 थॅलेसिमिया मुलं माझ्याजवळ जमलेले आहे आणि असंख्य रक्तदाते आहे की ज्यांना आपण एक फोन केला की एका फोनवर त्या मुलांसाठी ते रक्तदान करायला।
0: अरे वा, छानच छानच। नुकताच MG कॉलेज कॅम्पसमध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलाय, त्याच्याबद्दल सांगा ना, तो कधी आणि कशा पद्धतीचा आणि का तो अरेंज करण्यामागची कारण काय आहेत?
1: मॅडम, येणाऱ्या 4 तारखेला आपण ते शिबिर आयोजित केलेलं आहे।
0: बर, 4 ऑगस्टला।
1: आणि त्याचं कारण असं की मागच्या काही महिन्यामध्ये मी बघितलं मॅडम, बी पॉझिटिव्ह आणि ए पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप काही विशेष नाहीये, पण त्याच्यासाठी असंख्य लोकांशी आम्हाला झगडावं लागलं, जसे की दादा रक्तदान करायला असे आणि खूप सारे पेशंट्स आले। इतर ब्लड बँकचा सर्वे केला तर प्रत्येकी ब्लड बँकमध्ये रक्त अवेलेबल नसल्यामुळे लोकांचे हाल झाले, विशेष थॅलेसिमिया सिकल सेल सारखे आणि जे गरोदर ताई आहे त्यांना ब्लडची लवकरात लवकर मिळाले नाही आणि रस्त्याने बरेचसे ऍक्सिडेंट झालेले, त्या ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याचशा लोकांना रक्त न मिळाल्याने त्यांचे पण हाल झालेले। म्हणून आम्ही एक विचार केला, सरांनी मी बोललो की सर आपण असं एक रक्तदान शिबिर आयोजित करू जेणेकरून या सर्व लोकांना रक्ताची उपलब्ध होईल।
0: वा वा, छान उपक्रम आहे। सर मला सांगा ना, गरोदर महिला असो किंवा सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेले पेशंट असो किंवा थॅलेसिमियाचे पेशंट, यांना कितपत रक्ताचा साठा असणं आवश्यक असतं?
1: पण साठा तर बघा, आम्ही बरेचसे कॅम्प आयोजित करतो। जसं बघितलं मी सिव्हिल हॉस्पिटलला पण गेलो होतो एक वेळेस, तिथे पण रक्तदान शिबिर आयोजित झालं होतं। सिव्हिल हॉस्पिटलला खूप गरजेचं असतं,
0: बरोबर,
1: तिथं जळगाव जिल्ह्यातनं सगळीकडनं पेशंट येतात. तिथं जर 100 बॅगांचं एखादी शिबिर आयोजित केलं तुम्ही, तर उद्याच्या दिवशी ते बॅग शिल्लक राहणार नाही, तिथे एकही बॅग राहणार नाही, इतके पेशंट येतात. तर तुम्ही दर 3 महिन्याने रक्तदान केलं तर ब्लड बँकेला मदत होईल, तेही स्वखुशीने रक्तदान केलं. आणि आजचं काळ असं आहे की मॅडम लोकांना खूप रिक्वेस्ट करावं लागते, हात पाय जोडावं लागतं की रक्तदान करा, तुमच्यामुळे कोणाचा जीव वाचेल. पण लोकांच्या मनात अजून अवेअरनेस नाहीये, ते रक्तदान करत नाही.
0: बरोबर बरोबर. पण मग साहजिकच रक्तदाते तयार करत असताना लोकांच्या मनात सर्वप्रथम जेव्हा ते ब्लड द्यायला तयार तर होतच नाही, पण जेव्हा ते तयार होतात एक भीती असते. तर ते भीती किंवा गैरसमज नेमके कोणते कोणते तुम्हाला दिसून येतात आणि ते तुम्ही कसं दूर करतात?
1: मॅडम सर्वात अगोदर त्यांचा गैरसमज असा असतो की रक्तदान आल्याने मला चक्कर येते, माझ्या शरीरातच रक्त नाहीये, हा त्यांचा गैरसमज असतो. कारण की आपण अंदाजा लावू नाही शकत की आपल्या शरीरात रक्त आहे की नाही आहे. तिथं डॉक्टरांची टीम असते, डॉक्टरांची टीम आपलं एक सॅम्पल घेऊन आपलं हिमोग्लोबिन आहे की नाही आहे, आपण कोणाला रक्तदान करू शकतो की नाही करू शकत, इतकी माहिती ते आपल्याला देतात. तर देण्यासारखी असेल तर ते कळवतात, पण त्यावेळेसच मग मुलं घाबरतात. का? ती सुई जी नेडल्स म्हणतो आपण त्याला घाबरतात. मी आजपर्यंत कधी रक्तदान केलेलं नाहीये याला घाबरतात. मग मला चक्कर येतील की नाही येतील, मग नाही मग माझे घरचे नाही म्हणता, अशा असंख्य भीती त्यांच्या मनात असतात. आपण प्रत्येकाची भीती दूर नाही करू शकत, पण ज्याची इच्छा झाली तो स्वेच्छेने रक्तदान करून मोकळा होतो आणि एखाद्या गरजूचा जीव वाचवतो.
0: पण मग जेव्हा हे गैरसमज त्यांच्या मनात असतात तर ते गैरसमज तुम्ही कसे दूर करतात जेणेकरून ते प्रवृत्त होतील रक्तदानासाठी?
1: मी माझे काही अनुभव त्यांना शेअर केलेले आहेत. जसे मी आता थोड्या वेळ अगोदर माझ्या वडिलांचा माझ्या मित्राच्या आईचा शेअर केला आहे, तसंच मी त्यांना थायलेसमिया मुलांची एक माहिती देतो. थायलेसमिया मुलांना का रक्त लागतं, किंवा माझ्याकडे 130 लोक आहे, 130 मुलांना थायलेसमिया असे ब्लड लागत असतं, त्यांच्या पालकांना मी त्यांचं बोलणं करून देतो किंवा थायलेसमिया मुलांना ते त्यांची गरज सांगतं की आम्हाला रक्त का गरजेचं आहे. त्यावेळेस बरेचसे रक्तदाते तयार झालेले मॅडम. आणि थायलेसमिया सारख्या मुलांना कसं दर महिन्याला आम्ही 4 ते 5 डोनर बांधून दिलेले आहे, अलटून पलटून ते दर महिन्याला त्यांना रक्तदान करत असतात. दर 3 महिन्याने ते डोनर त्यांना रक्तदान करतात आणि ह्या मुलांना दर महिन्याला 1 किंवा 2 रक्ताची बॅग लागत असते. अशाने आम्ही रक्तदान तयार करत असतो.
0: वा, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात असा काही एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे का की जो लक्षात राहिलाय? आणखी तुम्ही 2 प्रसंग तर सांगितलेच आहेत, असे काही विशेष की पेशंटचे किंवा हे थायलेसिमिया पेशंट बद्दलचे काही अनुभव आहेत का, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: मॅडम माझ्याकडे एक पेशंट आहे, ते मला त्यांचं आता नाव तर आठवत नाहीये, पण ती एक मुलगी होती, ती मला दर महिन्याला एक कॉल करायची, काका मी उद्या येणार आहे, तिचं ब्लड ग्रुप तर ओ पॉझिटिव्ह. आणि अचानक 1 महिना झाला 1.5 महिना झाला तिचा कॉल येत नाही होता, म्हणून मी तिच्या पालकांना कॉल केला की दादा मुलगीचा फोन येत नाही, तिला काय झालं का तिचं व्यवस्थित बोन मॅरो ट्रान्सप्लांट, याच्यावर एक उपचार आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर ते म्हणे नाही, म्हटलं का ती शांत झाली. तर शांत झाली म्हणजे मी असं वाटलं ती मुस्ती खोर असेल म्हणून शांत आहे, हा मी इग्नोर केलं. पण त्यानंतर असं कसं शांत झाली, मला बोलणं करून द्या दादा, ती वारली म्हणे हा शब्द जेव्हा वापरला त्यांनी, तर तिथून तर कंटिन्यू 3 तास मी त्या मुलीसाठी रडत असेल बसलो.
0: अरे बापरे,
1: का? कारण की एक आपुलकी लागली होती तिच्याबरोबर,
0: जिव्हाळा निर्माण झालेला,
1: जिव्हाळा निर्माण झाला होता. ती दर महिन्याला मला कॉल करायची आणि माझे 2-4 फ्रेंडला मी कॉल केला, त्यांनी विचारलं काय झालं, त्यांनी माझ्या मनातनं काढलं की नको तू रडू नको, तू काय करणार, तू तर त्यांची मदत केलेली, आता रडून काय होणार, ती मुलगी तर वापस येणार नाही. पण इथून नव्याने सुरुवात कर, एखादी अशी मुलं बघ तू की त्यांना ह्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल, त्यांना रक्त नाही मिळत असेल, तर त्यांच्यासाठी पूर्ण उभा राहा, लढ लोकांशी आणि त्यांना रक्ताची मदत कर, आणि याच्यावर काय उपचार आहे तिथपर्यंत मदत करण्याचा प्रयत्न कर. तसेच माझे सोबतीचे म्हणजे मी त्यांच्या सोबत आहे, निलेशजी गायकवाड, चाळीस गावचे, सत्यम सोशल फाउंडेशन चालवतात ते, त्यांच्या मार्फत ना मॅम ते ग्रेट, त्या माणसाला सोडू द्यावं लागेल. तो व्यक्ती असा आहे की तो अगोदर स्वतःचा नाही, त्याचा मुलगा स्वतःचा थायलेसमिया होता आणि त्यांच्याच हातात तो मुलगा वारला. त्या माणसाने तिथनं शपथ घेतली होती की मी इथून एकही थायलेसमियाच्या मुलाला वारू देणार नाही, झालं तर मी स्वतःकडनं खर्च करेल आणि मी मदत करेल. त्या मुलाला इतकं सॅल्यूट करतो मॅम मी, तो मुलगा आज 1 महिना झाला घरी नाही, जिथं थायलेसमिया मुलगा दिसेल त्या गावाला जातो, ते हरियाणाला का असत नाही तिथं जाऊन येईल, त्यांची मदत करेल. आज मुंबईला बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी आम्ही एका मुलाचं सुर्वे म्हणून एक पेशंट आहे, त्याला जवळजवळ 24 लाखाची मदत आहे, ती सुद्धा तो व्यक्ती करतोय. पण तर तुमच्या माझ्या माध्यमातून मदत घेऊन आम्ही तर लोकांना प्रार्थना करतो, प्रार्थना करायला सांगतो की त्या मुलाला प्रार्थना करा, किंवा मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला आणि माझी स्टोरी ठेवलेली आहे की त्या मुलाला होईल ती आपल्याकडनं 5 रुपयाची का मदत होत नाही, तर आपल्याकडनं मदत करा जेणेकरून त्या मुलाला उपचार करण्यास मदत होईल.
0: बरोबर बरोबर. आणि खरं तर ज्यांनी त्या वेदना अनुभवलेल्या असतात त्यांनाच माहिती असतं त्यांचं दुःख, आणि त्या प्रेरणेतून ते इतरांना मदत करायला सुद्धा तयार होत असतात. हे खूपच छान असं उदाहरण सरांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर नक्कीच प्रशंसनीय असं कार्य सरांचं आहे, आणि अनुभव सुद्धा खूप कठीण आहेत की ज्यातून खूपच नवी प्रेरणा आपण घेऊ शकतो की नक्कीच आपण या रक्तदान चळवळीत सहभागी व्हायलाच हवं. पण आजकालच्या तरुणांबद्दल तुम्ही काय सांगाल की या रक्तदान चळवळीत त्यांचा असलेला सहभाग कसा आणि तुम्हाला कितपत महत्वाचा वाटतो?
1: मी आता काही वेळेस माझं एक छोटंसं रेस्टॉरंट होता ते मी आता कोरोनात क्लोज केलं. तिथे एक मुलगा आला होता माझ्याकडे की माझी एक मैत्रीण आहे तिचा बर्थडे मला सेलिब्रेट करायचा आहे. त्यावेळेस ती मुलगी तिथं तो एक तास बसूनही ती मुलगी आली नाही. त्या मुलाने ड्रिंक केली. ड्रिंक केल्यानंतर त्याने तिथं माझा एक आपण चमचा म्हणतो ना तो ठेवलेला होता तिथं, त्याने तो घेतला. मी त्याच्याने माझी नस कापतो असं बोलला.
0: बापरे.
1: तर मी त्याला सहज बोललो की दादा तू असं स्वतःची नस कापणार, तुझ्या आई वडिलांना तर त्रास होईलच होईल, तुलाही दुखापत होईल. समोरची मुलगी कोण काय मी त्याबद्दल तर काही बोलू शकत नाही, पण तू माझ्यासाठी एक काम करशील का? तो म्हणे काय, तू हे रक्त इथं वेस्ट घालणार, माझ्या थॅलेसेमियाच्या बाळाला दे, त्याचं जीवन हे कर सुद्रव आणि त्याचा एक रक्तदाता बनून जा. तिथून त्या मुलाने माझ्याकडनं ऐकलं आणि सोबतचे तीन मुलं घेऊन रेड प्लस ब्लड बँकला आला आणि तिथं रक्तदान केलं. आणि तिथून त्या मुलीला त्याने फोटो पाठवला की तू आली नाही म्हणून मी नस कापणार होतो, पण मी हा रक्तदान करून कोणाचा जीव वाचवला.
0: तू
1: आली नाही तरी चालेल, पण मी कोणाचा जीव वाचवला माझा याच्यात माझं खूप समाधान आहे. असे आम्ही रक्तदान रक्तदाते तयार केले. पण बरेचसे मुलं मी बघितले मॅडम ते एक जसं ड्रिंक झाली, सिगरेट झाली,
0: डिप्रेशन
1: हो खूप आहारी गेलेले, आणि ते बघतात बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून ते एक नशा सेवन करतात मॅडम. तर मी तर सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही नशा मुक्ती व्हा, ड्रिंक्स असेल तर करू नका. आपल्या आई वडिलांनी आपले कष्ट करून आपल्याला खूप मोठं केलेलं आहे, तर तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि आई वडिलांची. आणि हे जे मला सांगायला थोडा त्रास होतो मॅडम, कारण की मी बघितलेले माझे वडील स्वतः ड्रिंकर होते, मला त्यांचे ते चेहरा आठवला म्हणून मी थोडा इमोशनल झालो. माझे वडील स्वतः ड्रिंकर होते. मी वडिलांना खूप बोललो की पप्पा तुम्ही ड्रिंक सोडा, माझ्या वडिलांनी ड्रिंक नाही सोडली. पण ज्या वेळेस त्यांनी सोडली तर त्यांना कॅन्सर डिटेक्ट ऑलरेडी झालेला तेव्हा त्यांनी सोडली. मी पप्पांना बोललो पप्पा अगोदर, हो खूप उशीर झाला, पप्पांना बोललो पप्पा अगोदर सोडली असते तर कदाचित तुम्हाला ही वेळ आली नसती. पण मी सगळ्यांना विनंती करतो की कॅन्सर, गुटखा, सिगरेट हा तिथं लिहिलेलं आहे ऑलरेडी की त्याच्यावर त्याच्याने कॅन्सर होतो, तरी आपण एक मूर्खपणा करतो की ती वस्तू आपण सेवन करतो आणि आजाराला सामोरे जातो. तर कृपया करून तुम्ही चांगलं काही गोष्टी सेवन करा जे तुमच्याने तुमची शरीर एष्टी छान बनेल, आणि एक रक्तदाता बनून कोणाचा तरी जीव वाचवा. तुमच्या एका रक्तदात्याने तीन लोकांचे जीव वाचतात. मी एवढं आवाहन करू शकतो की तुम्ही सर्वांनी मिळून थॅलेसिमिया सारख्या सिकल सेल सारख्या मुलांना रक्तदान करा, गरोदर महिलांना रक्तदान करा, ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला मदत करून त्याला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याची मदत करा आणि तिथे रक्तदान करा, जेणेकरून त्यांची सर्वांची मदत होईल.
0: नक्कीच नक्कीच, रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटलंच जातं आणि त्याला आपण न्याय दिला पाहिजे. नक्कीच आजकालची जेनझी आहे, आपण जी नवीन पिढी म्हणतोय, तर ते लवकरच अनेक समस्या त्यांच्या समोर आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनाही ते डिप्रेशनचं स्वरूप देतात आणि व्यसनांच्या आहारी जाऊन अनेक मोठ्या समस्यांना आमंत्रण ते देत असतात. तर असं न करता आपलं उद्याचं भविष्य जाणून घ्या आणि नक्कीच रक्तदानाच्या या महाकार्यात सहभागी व्हा. सर मला सांगा ना, रक्तदान करण्यापूर्वी आणि रक्तदानानंतर कुठल्या काळजी घेतली गेली पाहिजे?
1: मॅडम रक्तदान करण्यापूर्वी अगोदर तुम्हाला येणाऱ्या झालेल्या 6 महिन्यामध्ये टायफॉइड, मलेरिया, कावीड किंवा टीटीचं इंजेक्शन नको.
0: बर
1: ठीक आहे. आणि महिलांमध्ये जे मासिक पाळी येते त्यांना ब्लड डोनेशन करण्याच्या 8 दिवस अगोदर नको, तेव्हा ते रक्तदान करू शकता. आणि रक्तदान झाल्यानंतर त्यांनी त्या हाताने जड वस्तू उचलायला नको, किंवा मग काही जे आता आपण बोललो नशा करतात तसं काही सेवन नको करायला. त्यांनी थोडं कॉफी वगैरे, एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊन ते स्वतःची काळजी घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: आणि असंच आम्हाला रक्तदाते तयार करण्यासाठी आम्ही शिवाज्ञा बहुउद्देशीय संस्थे नावाने ग्रुप तयार केलेला आहे, शिवाज्ञा रक्तदाता ग्रुप जळगाव. माझ्या जळगावच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 700 ते 800 लोक आता तर आहेच. आमच्या जवळजवळ खूप सारे नंबर आहे, मी आकडा नाही इथं शेअर करू शकतो, खूप सारे नंबर आहे. 700-800 लोक माझ्या त्या जळगावच्या ग्रुपला आहे. पण मी बघितलं जळगावचे लोक तर रक्तदान करताच करतात, आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनीही रक्तदान करायला हवं, कारण की बाहेरून ते येतात त्यांना इथं तर रक्ताची मदत आम्ही करतो, पण तिथं आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांची मदत करतो. तर तिथं जसं पाटदी झालं, रिंगणगाव रावंजा झालं, एरंडोल झालं, चोपडा झालं, भुसावळ झालं, असे जवळपास भरपूरशे खेडेगाव आहेत. तिथं आपण शिवाज्ञा रक्तदाता ग्रुप नावाने एक सुरू केलेलं आहे की जेणेकरून त्या ग्रुपला जे जॉईन होतं आपण त्यांची मदत तिथल्या लोकांना पण करतो आणि इथं आल्यानंतर त्यांना रक्तदाते उपलब्ध पण करून देतो.
0: सर, तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही 47 वेळा रक्तदान केलेलं आहे, तर तुमचा हा अनुभव कसा होता त्याबद्दल सांगा ना।
1: 47 वेळा रक्तदान म्हणून माझं असं झालेलं आहे की मला अगोदर माहिती नव्हतं की दर 3 महिन्यानंतर रक्तदान केलं जातं। बस माझ्या मनात मी माझे तुम्हाला स्टार्टिंगलाच मी कळवलं की माझ्या मित्राला मी हसताना रडताना बघितलं, त्यावेळेस मला एक तो वेगळा नशा झाला मला की नाही मला रक्तदान करायचंय। त्यावेळेस मी काय केलं मॅडम, विचार नाही केला, दर 15 दिवसाने किंवा 2 महिन्याने असं रक्तदान केलं। जेव्हा मी प्रॉपर याच्यात लक्ष दिलं की रक्तदान कोणाला केलं जातं, कसं केलं जातं, रक्तदान कधी केलं जातं, तेव्हा मला माहिती पडलं की हो, योग्य ज्ञान कळल्यानंतर मला कळालं की 3 महिन्यानंतर आपण रक्तदान केलं।
0: पण मग त्यावेळेला तुम्हाला काही साइड इफेक्ट जाणवले होते का 15-15 दिवसात ना किंवा 2 महिन्यात रक्तदान केल्यावर?
1: काहीच नाही, कारण की मी मस्त पोटभर जेवण करायचो, स्वतःची जेवणाची काळजी घ्यायचो, मी स्वतःची राहण्याची काळजी नाही घ्यायचो, जेवणाची करायचो।
0: बरोबर,
1: आपण हेल्थ जेवढी चांगली ठेवली तुम्हाला वेल्थ रिझल्ट मिळणारच आहे।
0: बरोबर,
1: तर त्याने काय होतं मॅडम, बरेचशे मुलं मी आता तुम्हाला तर सांगितलंच की ते व्यसन करतात, त्याच्याने त्यांच्या बॉडीत रक्त तयारच होत नाही। तुम्ही चांगलं खाल्लं तर रक्तदाते होणार, रक्त तयार होणार तर तुम्ही कोणाला जीव वाचवू शकणार।
0: बरोबर,
1: तुमच्या शरीरातच रक्त तयार होणार नाही तर तुम्हाला स्वतःला रक्त लावावं लागेल। आणि मी अजून एक सर्वांना सांगू इच्छितो की माझ्यासारखी चुकी अशी कोणी करू नका की दर 15 दिवसाने 1 महिन्याने रक्तदान करा, कारण की रक्तदान करण्यासाठी आपल्याला 3 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो। तुम्ही दर 15 दिवसाने 1 महिन्याने रक्तदान करत असणार तर तुमच्या शरीरातच रक्त कमी होईल, पुढे चालून आम्हालाच तुम्हाला रक्तदान करावं लागेल।
0: बरोबर,
1: तर तसं काही करू नका, दर 3 महिन्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुम्हाला जर तब्येत बरी नसेल डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्तदान करा, आणि प्रत्येकी ब्लड बँकेत एक BDO असतात, त्यांच्याकडनं व्यवस्थित योग्य ती माहिती घ्या आणि रक्तदान करायला सुरुवात करा।
0: बऱ्याचदा असे अनुभव येतात की बऱ्याच महिला इच्छुक असतात रक्तदान करण्यासाठी, पण काही कारणांमुळे, HB असो किंवा इतर काही कारणांमुळे त्या करू शकत नाही, तर त्यावेळी महिलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्या रक्तदाता बनू शकतील?
1: मॅडम, बहुतेकशा महिलांना म्हणजे ते माझ्या संपर्कात आहे की त्यांना रक्तदान करण्याची खूप इच्छा आहे, पण कधी कधी असं होतं की जवळ त्यांची मासिक पाळी आलेली असते, मग त्यामुळे ते रक्तदान करू शकत नाही। काही महिलांना HB, तर जे मासिक पाळी येत असेल, माझ्या मते तरी मी सांगतो, डॉक्टर तर नाही, पण एक अंदाज सांगितला मी, मला एका महिलेनेच हा प्रश्न केला होता की दादा आमची मासिक पाळी येत असते म्हणून आम्ही रक्तदान नाही करू शकत, तर कदाचित त्यांचे ब्लिडिंग जास्त होत असल्यामुळे ते रक्तदान नाही करू शकत असणार। पण मी तर एकच सांगेल, तुम्ही जेवण वगैरे चांगलं करा, जे तुमच्या शरीराच्या आहार असेल किंवा डाएट तुम्ही करत असाल तर तुमच्या शरीराला लागेल असं खा, ज्याने रक्त तयार होईल, जसं बीट झालं, गुड शेंगदाणे झाले, कोथमीर झाली, हिरवे पालेभाज्या झाल्या, हे जर खाल्ल्याने तुमच्या शरीरात रक्त झालं तर दर महिन्यानंतर तुम्ही HB लेवल चेक करा, HB तुमची 12.5% वर असेल तर नक्कीच रक्तदान करा।
0: क्या बात आहे, मस्तच। सर, आपल्याला आता श्रोते जे ऐकत आहेत त्यांना रक्तदानाबद्दल तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी तर एकच म्हणेल, आमच्या ग्रुपला जॉईंट व्हा, नाही झालं तुम्ही रक्तदान नाही करत असणार, कोणा गरजूला तुम्हाला रक्ताची मदत करायची असेल तर शिवाज्ञा बहुद्देशीय संस्थाला तुम्ही संपर्क करा, आम्ही त्यांच्यापर्यंत रक्तदाते पोहोचू। पण तुम्हालाही एक आनंद घ्यायचा असेल कोणाला कोणाचा जीव वाचवण्यासाठी, आपण पैसे तर नाही देऊ शकत, आपली हेल्थ चांगली ठेवा आणि कोणाचे रक्तदाते बनून त्यांना रक्तदान करून त्यांचा जीव वाचवा, विशेष थायलेसिमिया सिकल सेल सारख्या मुलांना मदत करा।
0: नक्कीच नक्कीच सर, यासाठी कॉन्टॅक्ट कोणाला करता येईल तुमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी?
1: मॅम, माझा स्वतःचा नंबर आहे 88-62-00-43-68, 6200-43-68 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे। गुगलला माझं एक पेज आहे, सॉरी, माझं इन्स्टाला पेज आहे आणि फेसबुकला शिवाज्ञा रक्तदाता ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्या नावाने एक पेज आहे, तुम्ही त्याला फॉलो जरी केलं, तुमचं ब्लड ग्रुप, तुमचं गावाचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर त्यात ऍड केला तर आम्ही तुमच्याशी संपर्क करू, तुमची जवळची जी ब्लड बँक असेल आम्ही तिथपर्यंत तुम्हाला पोहोचून किंवा तुम्हाला सांगू की इथं तो रुग्ण पोहोचलेला आहे, तिथं जाऊन त्यांना रक्तदान करा, तर तुम्ही त्यांची मदत करू शकता।
0: नक्कीच, खरंच सर आपल्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ते म्हणजे रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणं नाही तर एखाद्याच्या आयुष्यात आशा, विश्वास आणि जीवनाचा नवा श्वास देण्याचं कार्य आहे। आज आपण दिलेली माहिती नक्कीच आमच्या श्रोत्यांना उपयुक्त ठरेल अशी आशा करते आणि आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनस्वी आभार।
1: धन्यवाद मॅडम।
0: धन्यवाद।
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच।
3: नमस्कार शेतकरी बंधन, शेतकरी बंधनांनो, आज आपण खते या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आता खत हा शब्द वापरल्याबरोबर आपल्या मनामध्ये अधिक उत्पादन देण्याचं ते माध्यम असतं असं समोर येईल आणि ते बरोबरही आहे, परंतु खत हा शब्द वापरल्यानंतर हरित क्रांतीचा जो आपला एक काळ आहे किंवा हरित क्रांती ज्याच्यामुळे आपल्याला अधिकाधिक आज फायदा मिळाला तर त्यामध्ये संकरित वाण आणि रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकं किंवा रासायनिक कीडनाशकं ह्या महत्त्वाच्या बाबी समजल्या जायच्या आणि आजही ती काही प्रमाणात ते सत्य आहे. परंतु खतं म्हटल्याच्या नंतर फक्त रासायनिक खतं असं त्याची बाब म्हणत नाही. म्हणजे आपण खरं सांगायचं म्हणजे त्याचा जर का शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर पाण्याशिवाय इतर कोणती वस्तू जर ती जमिनीत टाकली असता ती जमिनीची जी सुपीकता वाढविते आणि झाडाच्या वाढीस चालना देते तीच आपण खत म्हणतो. मग ते सेंद्रिय असू शकतं, ते जैविक खत असू शकतं आणि रासायनिक खत जे आपल्या मनावर आज बिंबलेलं आहे ते वेगळं सांगण्याची जरूरत नाही. आज आपण त्याच्यापैकी जैविक खतासंदर्भामध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत. आता अलीकडचा काळ बदलत चालला आणि जैविक खताबद्दल सुद्धा आपल्याला हळूहळू कळायला लागलं. ही गोष्ट खरी असली तरीही आजही जवळजवळ 60 ते 65% कास्तकारांना जैविक खताबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या तेवढ्याशा स्पष्ट नाही. नेमकं जैविक खतं असतात काय आणि ती आपल्याला कशी फायदेशीर असतात एकदा ही बाब आपण समजून घेतली तर मग पुढच्या गोष्टी ह्या अतिशय सोप्या होतात आणि उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं अस्त्र या जीवाणू खताच्या वापरामुळे मिळू शकतं. तर जीवाणू खतं ही जी असतात याचा अर्थ असा आहे की बॉ जी खतं जीवाणू वापरून तयार केली जातात ती जीवाणू खतं. आणि शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर प्रयोगशाळेत जीवाणू मित्र जीवाणूंची वाढ करून विशिष्ट माध्यमामध्ये त्यांची वाढ करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जाणारं जे खत आहे ते जीवाणू खत आहे. पण मित्र जीवाणू हे त्याच्यामध्ये मित्र जीवाणू यापेक्षाही जास्त आपण त्या व्याख्येमध्ये जर बोलताना बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की बुवा मित्र जे काही सजीव आहेत मग त्याच्यामध्ये काही बुरशीसुद्धा आहेत त्यासुद्धा आपल्याला प्रयोगशाळेमध्ये वाढवतो आपण आणि एका विशिष्ट माध्यमामध्ये त्या आपण त्याच्यामध्ये टाकून आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो. त्याला फॉर्म्युलेशन्स असं सुद्धा म्हणतो आपण की बा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये आपण ते खतं पोचवत असतो. आता तुम्ही म्हणाल की हे जी सूक्ष्मजीव किंवा जीवाणू खतं ज्याच्याविषयी तुम्ही एवढं सांगून राहिलेले आहात त्याच्यामुळे काय फायदा होतो तर त्याचे बरेचसे फायदे आहेत. जीवाणू खतामुळं आपल्याला अनेक गोष्टी विशेषतः जो नत्र आहे ते स्थिरीकरण करण्याचं काम करतात. ते काही जीवाणू खतं हे सहजीवी असहजीवी पद्धतीनं त्यानंतर काही जीवाणू खतं हे स्फुरत विरघळणारे म्हणून काम करतात. काही जीवाणू जे खतं आहेत तर ते आपल्याला विद्राव्य स्वरूपात स्फुरत जे आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी काम करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक अन्नद्रव्य विशेषतः प्राथमिक अन्नद्रव्य जे आहेत आपली ती उपलब्धतेसंदर्भामध्ये ती मदत करतात आणि म्हणून त्यांचा वापर करणं आपल्याला अतिशय आवश्यक असतं. फक्त तो वापर जो आहे तो आपण कसा करावा त्याच्यासाठी कोणतं खत कोणत्या पिकात किती प्रमाणात वापरावं कोणत्या रूपात वापरावं कोणत्या वेळी वापरावं हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. जीवाणू खताचं अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. जसं मी म्हटलं की बा त्याचे काही फायदे आहेत तर त्याच्यामध्ये काय असतं की उष्ण कटिबंधातील जमिनीत जर नत्र स्थिर करण्याचं जे काम आहे ते फार कमी होतं. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीतून नत्र जे आहेत ते पिकं उचलतात. शिवाय सूर्याची उष्णता जी आहे पाण्यासमोर पाण्यासोबतचा निचरा आहे जमिनीची धूप आहे या सगळ्या बाबीमुळं नत्राचा मोठ्या प्रमाणात नाश होतो आणि म्हणून आपल्याला जीवाणू खताचा वापर करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. जीवाणू खत ही नैसर्गिक असल्यामुळे काय होतं की पर्यावरणाचं प्रदूषण होत नाही. वातावरणात नायट्रोजन वायू हा विपुल प्रमाणात उपलब्ध असूनही बऱ्याच वेळा तो झाडांना मिळत नाही. पण काही जे जीवाणू खतं आहेत जसं रायझोबियम हे जे जीवाणू खत आहे हे जर वापरलं तर ते हवेतील नत्र स्थिर करतात आणि जो उपलब्ध नत्र नाही तो उपलब्ध करून देतात. सर्वसाधारणपणे जर विचार करायचा झाला तर 10 ते 20% निव्वळ जीवाणू खताच्या वापरामुळे सुद्धा उत्पादन वाढू शकतं असं निष्कर्ष शास्त्रज्ञांजवळ आहेत. जीवाणू खतामुळं बियाची जी उगवण आहे ती लवकर होते आणि चांगली होते. जमिनीचा पोतसुद्धा त्याच्यामुळे सुधारतो. अनेक जीवाणू खताचे प्रकार आहेत त्याच्यापैकी रायझोबियम हे

नंतर अमोनियामध्ये करतात. या अमोनियापासून नत्राची संयुक्ते तयार होतात आणि ती झाडाच्या इतर भागांना मिळतात. त्यामुळे झाडाच्या निरोगी वाढीला मदत होते. हवेतील नत्राचं जे रूपांतर करण्यासाठी सूक्ष्मजीवांना जी ऊर्जा लागते तिचा पुरवठा झाड कार्बनच्या संयुक्त कार्बन जो असतो त्या संयुक्त रूपामध्ये करीत असते. अशा प्रकारे सूक्ष्मजीवांवर झाड एकमेकाच्या जीवनाला मदत करते आणि म्हणून त्याच्या संबंधाला आपण सहजीवन असं सुद्धा म्हणतो. याचे अनेक गट या रायझोबियम जीवाणूचे पडतात. त्याच्यामध्ये चवळी गटातील जे रायझोबियम आहे त्याच्यामध्ये चवळी, भुईमूग, तूर, वाल, मटकी, उडीद यांचा समावेश होतो. हरभरा गटामध्ये हरभऱ्याचं, ज्याला आपण हरभऱ्यामध्ये रायझोबियम जे आहे लुपिनी ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो तो हरभरा गटाचा जीवाणू आहे. वाटाणा गटामध्ये वाटाणा आहे, मसूर आहे, लाख आहे. घेवडा गटामध्ये श्रावण घेवडा किंवा इतर घेवडा. सोयाबीन गटामध्ये सोयाबीनचं जे जीवाणू खत आहे रायझोबियम, रायझोबियम जापोनिकम असं त्याला आपण म्हणतो ते. बर्सिम गटामध्ये बर्सिम आहे, क्लोवर आहे, तर इत्यादी जे आहेत ते घटक पडतात. त्याशिवाय अल्फा अल्फा गटामध्ये मेथी किंवा लसूण, घास इत्यादी. दुसरं जे आहे रायझोबियमचं, जसं आपण सांगितलं की हे सहजीवी पद्धतीनं नत्राचं स्थिरीकरण करतात वातावरणामधील आणि ते पिकांना मिळून देतात. दुसरे जे आहेत ते आपण म्हणतो ॲझोटोबॅक्टर. हे जे आहेत हे सूक्ष्मजीवाणू असहजीवी पद्धतीनं जमिनीत नत्राचं स्थिरीकरण करतात. त्यासाठी त्यांना जमिनीतील उपलब्ध स्वरूपात असणाऱ्या कार्बोहायड्रेटचा उपयोग होतो. या जीवाणूच्या वाढीसाठी भरपूर हवा लागते. जमिनीत जर स्फुरताचा अभाव असेल तर या जीवाणूची चांगली वाढ होत नाही. हे जे जीवाणू खत आहे हे एकदल पिकासाठी उपयोगी पडतं. उदाहरणार्थ ज्वारी आहे, बाजरी आहे, ऊस आहे, गहू आहे, भात आहे, मका आहे, या पिकामध्ये याचा वापर होतो. याशिवाय कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, वांगी, मिरची, बटाटा, कांदा इत्यादी पिकातहीसुद्धा ॲझोटोबॅक्टरचा वापर आपल्याला करता येतो. ॲझोटोबॅक्टरचा वापर जर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर एकदल जी पिकं असतात त्याच्यामध्ये करतात आणि हे असजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत. आपला नंतरचा वर्ग म्हणजे जो आहे तो आहे ॲझोस्पिरिलियम. आता ॲझोस्पिरिलियम जे आहे हे जीवाणू तृणधान्य आणि भाजीपाल्याच्या पिकामध्ये मुळ्यामध्ये आणि मुळ्याभोवती राहून जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करतात. आणि हे जे जीवाणू आहेत ॲझोस्पिरिलियम ज्याला म्हणतो आपण, हे जीवाणू ॲझोटोबॅक्टर या जीवाणूपेक्षा थोडासा जास्त नत्र पिकांना पुरवतात. नंतरचा जो वर्ग आपण म्हणतो त्याला ॲझोला. ही जी आहे ॲझोला म्हणजे काय की ही पाण्यातील फर्न जातीची लहान वनस्पती असते. या वनस्पतीमध्ये सायनोबॅक्टेरिया नावाचे सूक्ष्मजीवाणू सहजीवी पद्धतीने राहतात. हे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन नसलेल्या ठिकाणी वाढतात. भाताच्या लागवडीमध्ये ॲझोलाचा उपयोग होतो कारण भाताचं जे उत्पादन आहे ते वाढवण्यास बऱ्याच वेळा नत्राच्या वापरावर मर्यादा पडते. कारण भात पिकवणाऱ्या लहान शेतकऱ्यांना नत्र खतं विकत घेणं परवडत नाही. त्यांच्या भात पिकाकरता नत्र स्थिरीकरण करणारा ॲझोला जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं जीवाणू खत आहे. ॲझोलामध्ये राहणारे जे सूक्ष्मजीवाणू फर्नची संपूर्ण नत्राची गरज पूर्ण करतात. ही वनस्पती कुजल्यानंतर भात पिकाला नत्र मिळतो, त्यामुळे भाताचे उत्पादन 100% वाढते असं शास्त्रज्ञांचं मत आहे. ॲझोलाचा जो उपयोग आहे तो हिरवळीचं खत म्हणून इतर पिकासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर हे झालं ॲझोलाच्या संदर्भामध्ये. तसंच आहे निळे हिरवे शेवाळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असं सुद्धा म्हणतो. हे एक पेशीय किंवा फांद्यासह किंवा फांद्याविरहित तंतू असतात. ज्या शेवाळामध्ये हेट्रोसिस्ट नावाचा रुंद भाग असतो ते शेवाळ नत्राचे स्थिरीकरण करते. आणि नत्राचे स्थिरीकरण करणारे अनेक प्रकारचे शेवाळ असतात. यामध्ये प्रामुख्याने ॲलोसिरा, टॉलिफोथ्रिक्स, नॉन स्टॉक आणि अनबिना यांचा समावेश आहे. तर ही जी ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे हे म्हणजे आपण ज्याला शेवाळ म्हणतो, शेवाळवर्गीय जीवाणू खत. तर वाढवर्धक पोषक पदार्थ तयार करून ते मिळून देते. याचाही वापर जो आहे भात पिकामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. याशिवाय जे जीवाणू खत आपण म्हणतो मायकोरायझा, तर मायकोरायझा ही जी आहे ही पांढरी बुरशी, जसं मी म्हटलं की सूक्ष्मजीव आपण ज्याला म्हणू, त्याचा वापर जीवाणू खतासाठी प्रयोगशाळेमध्ये त्यांची वाढ करून विशिष्ट मीडियामध्ये किंवा फॉर्म्युलेशनमध्ये ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवतो. तर मायकोरायझा ही बुरशी आहे, हे जीवाणू नाही आहेत. ही जी पांढरी बुरशी मोठ्या झाडाच्या किंवा फळझाडाच्या मुळ्यावर वाढते. जंगलातील झाडाच्या मुळ्या आणि मुळ्यांवर सुद्धा ही बुरशी काही प्रमाणात दिसते. जमिनीत वाढणाऱ्या झाडांशी या बुरशीचा सहजीवी संबंध असतो आणि त्यामुळे काय होतं की त्या दोघांचाही लाभ होतो. जमिनीतील रोग जंतू जे आहेत झाडाच्या मुळ्यात शिरण्यास मायकोरायझामुळं अटकाव होतो आणि मायकोरायझा जमिनीतील स्फुरद्रव्य स्वरूपात फळझाडांना उपलब्ध होतात. तर हे झालं तुमचं मायकोरायझाच्या बाबतीमध्ये. तर सेंद्रिय पदार्थाचं खत
करणारे जीवाणू सुद्धा सूक्ष्म, ज्याला जीवाणू

रक्तामध्ये येतात, त्याला कंपोस्ट डिकम्पोजिंग कल्चर असं सुद्धा म्हणतो आपण. तर हे काय करतात की अनेक प्रकारच्या सेंद्रिय पदार्थापासून जलद कंपोस्ट तयार करण्यासाठी मदत करतात. साधारणतः 1/2 किलो जीवाणू जे आहेत ते 1 टन सेंद्रिय पदार्थाचं कंपोस्ट तयार करण्यास त्याच्यामध्ये पुरेशी असतात. याच्याशिवाय सगळ्या आणखी एक महत्त्वाचं जीवाणूखत म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणूखत, ज्याला PSB असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, फॉस्फरस सोलबिलायझिंग बॅक्टेरिया. तर रॉक फॉस्फेटमधील जे स्फुरद आहे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळं ते पिकांना उपलब्ध होत नाही. काही जीवाणू रॉक फॉस्फेट प्रक्रिया करून स्फुरद द्रव्य स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देतात. तर ही जी आहेत, आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत ते स्फुरदाच्या उपलब्धतेकरता अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. तर ही काही महत्त्वाची जी आहेत ती आपण जीवाणू खतं पाहिली. याच्याशिवायसुद्धा काही आहेत पण महत्त्वाची जर विचार केली तर ही जीवाणू खतं आपल्याला करता येतील. तर ही वापरण्याच्या ज्या पद्धतीचा आपण जेव्हा विचार करतो तर त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया हा अतिशय चांगली बाब आहे की ते माध्यम वापरून आपण याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. पिशवीतील साधारण जीवाणू संवर्धन जे आहे एका घमाल्यात काढून घेतलं पाहिजे. एका पिशवीत साधारणतः 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन किंवा ज्याला आपण जीवाणू खत म्हणतो ते त्याचं पॅकिंग साधारणतः आढळतं. पण नेहमीच 250 ग्रॅममध्ये मिळेल असंही काही नाही, पण साधारणतः 250 ग्रॅमचं जे जीवाणू संवर्धक आहे ते एका पिशवीत आढळतं. या जीवाणू संवर्धकात सुमारे 1/2 लिटर पाणी टाकून घट्टसर द्रावण तयार करावं. बारदान किंवा ताडपत्रीवर पसरलेल्या बियावर तयार केले घट्टसर द्रावण शिंपडून सर्व बियांना लागेल अशा रीतीनं हलक्या हातानं चुळावं. की बऱ्याच वेळा सोयाबीनसारखं पीक जर असेल तर ही कोरडी पावडर जीवाणू खताची आपण त्याच्यात टाकायची आणि किंचित गुळाचं पाणी ज्याला म्हणतो 100 ग्रॅम गुळ 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन पाणी वेगळं करावं आणि किंचित पाण्याचा शिडकावा द्यावा. त्याच्यामुळं काय होईल की बियाणं उलगच होणार नाही आणि ती फुगीर होणार नाही. आणि हातानं न चोळता सोयाबीनसारखं जे सीड कोट नाजूक असेल तर सावलीत आपण ते ज्याला आपण याला म्हणतो की एखाद्या चवाळ्यात वगैरे ते चांगलं घोळून सावलीत वाळून मग पेरलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा याच्यामध्ये होतो. तर जीवाणू खतं वापरण्यासाठी बीज प्रक्रिया अतिशय चांगली बाब आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. याशिवाय काही प्रमाणात रोपावर उपचार आणि ऊसासारखं पीक असेल तर बेण्यावर उपचार, जसं उदाहरणार्थ ऊस असेल तर 50 लिटर पाण्यामध्ये ॲझोटोबॅक्टरची साधारणतः 8 पाकिटं म्हणजे साधारणतः 2 किलो ॲझोटोबॅक्टर जे आहे ते पाण्यात मिसळून चांगलं ढवळून ऊसाची कांडी बादलीतील मिश्रणात वापरूनसुद्धा करता येते. पण मुख्य जी बीज प्रक्रिया रूपात जर जीवाणू खतं वापरली तर चांगली असतात. याचं प्रमाण जे आपण वापरण्याचं आहे जीवाणू खताचं, साधारणतः 10 ते 15 किलो बियाण्याला जे आहे 250 ग्रॅम जीवाणू खत साधारणतः 10 ते 15 किलो बियाण्यास पुरेसं असतं. या प्रमाणात जर ती वापरली तर त्याचा फायदा होतो. जीवाणू खतं वापरताना काही काळजी घ्यायची असते. त्याच्यामध्ये जीवाणू संवर्धन वापरताना पाकिटं जी आहेत ही थंड ठिकाणी सावलीत ठेवली पाहिजे. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. जीवाणू संवर्धनात जीवाणू असतात, जसं मी म्हटलं की हे खतंच मुळी सूक्ष्मजीवापासून तयार केलेले असतात. म्हणून ही खतं रासायनिक खताच्या बॅगमध्ये किंवा औषधामध्ये मिसळल्या जाणार नाही त्याची पूर्ण काळजी घ्यावी. बुरशीनाशके किंवा कीटकनाशके जी आहेत ती बियांना लावायची असल्यास प्रथम बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया करावी आणि नंतर जीवाणू संवर्धकाची आपण प्रक्रिया करायला पाहिजे. जीवाणू खतं वापरण्याची जी अंतिम तारीख पाकिटावर छापली असते त्यापूर्वीच आपण ती वापरली पाहिजे. आणि रायझोबियम जीवाणू खत पाकिटावर लिहिलेल्या पिकासाठी जे आहे तिथंच वापरावं. समजा जर आपण रायझोबियम जीवाणू खत एकदल धान्यासाठी वापरलं तर तिथं त्यांच्या मुळावर गाठी नसतात आणि तिथं त्यांची वाढ होणार नाही. म्हणून आपण त्याच्या ज्या काही सूचना असतात त्या पाळून वाचून त्या आपण त्याचा वापर करायला पाहिजे. अतिशय मोठ्या प्रमाणात जीवाणू खताचे फायदे होतात. ते नत्र स्थिर करण्यासाठी त्याचे फायदे होतात. 10 ते 20% उत्पादन त्याच्यामुळे वाढतं. स्फुरद जे आहे ते उपलब्ध करण्यासाठी सुद्धा त्यांचा फायदा होतो. आणि मायक्रोरायझासारखं जर जीवाणू खत आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली तर हे काय असतं की फळझाडाच्या मुळावर मायक्रोरायझा या बुरशीच्या तंतूचं आवरण तयार झाल्यामुळं मुळांना इतर रोगजंतूची बाधा होत नाही आणि जमिनीतील स्फुरद विरघळून तो जमिनीत वाढणाऱ्या फळझाडांना उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रोरायझासारखं अतिशय फायदेशीर असं जीवाणू खत आहे. तर ही जी मूलभूत संकल्पना आहे जीवाणू खताची ती आपण समजून घेतली पाहिजे आणि जीवाणू खतं ही जी आहेत त्याची योग्य वर्गीकरण करून योग्य माहिती ठेवून योग्य पिकाकरता योग्य प्रमाणात योग्य वेळी जर वापरली तर ती जी खतं आहेत एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून आपल्या पीक उत्पादनात अतिशय फायदेशीर ठरू शकतात.

आजचा सुविचार, यश हे अंतिम नाही आणि अपयश हे अयशस्वी नव्हे. खरा महत्त्वाचा आहे तुमचा प्रयत्न. या सुविचारामध्ये सांगितलं आहे की आपण मिळवलेलं यश कायमचं नसतं आणि अपयश म्हणजे शेवट नाही. प्रत्येक प्रयत्न हा आपल्याला पुढे नेणारा टप्पा असतो. थॉमस एडिसनला 1000 वेळा अपयश आलं, पण त्याने प्रयत्न थांबवले का? तर नाही. शेवटी त्याने विजेचा दिवा शोधून काढला. तर श्रोते हो, यश हे अंतिम नसतं, अपयश हे अयशस्वी मुळीच नसतं. खरा महत्त्वाचा असतो तो प्रयत्न.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 3 ऑगस्ट हा दिवस भारताच्या वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस मानला जातो. भारतातली पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 3 ऑगस्ट 1994 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टर पी वेणुगोपाल यांच्या टीमने भारतातली पहिली यशस्वी मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली होती. या घटनेने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आणि हजारो हृदयविकारग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला. आज हिंदी साहित्यातील राष्ट्रकवी आणि भारताचे क्रीडा जगतातील एक महान कर्णधाराचा जन्मदिवस आहे. राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त हिंदी साहित्यातील अत्यंत आदरणीय कवी आणि साहित्यिक. साकेत, यशोधरा आणि भारत भारती यासारख्या अजरामर रचनांद्वारे त्यांनी देशवासियांमध्ये स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची चेतना जागृत केली. त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना राष्ट्रकवी ही पदवी देण्यात आली होती. सुनील छेत्री भारतीय फुटबॉल संघाचा महान कर्णधार, कॅप्टन फॅन्टॅस्टिक आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक. आपल्या अद्भुत नेतृत्वानं आणि शिस्तीनं त्यांनी भारतीय फुटबॉलला जागतिक ओळख मिळवून दिली. आज ते त्यांचा 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा सुविचार. आज राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांच्या जयंतीनिमित्त सोमवारच्या दिवशी मनातला सगळा आळस दूर पळवणारा सर्वांचा सर्वात प्रसिद्ध विचार, नर हो न निराश करो मन को, कुछ काम करो कुछ काम करो, जग में रहकर कुछ नाम करो. आजची बोधकथा, एक तरुण मुलगा होता, त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड होती, पण ज्या देशात फक्त क्रिकेटचं वलय होतं तिथे फुटबॉलमध्ये स्वतःचं करिअर करणं अत्यंत कठीण होतं. सुरुवातीच्या काळात त्याला अनेक सामने हारण्याचा सामना करावा लागला. अनेक लोकांनी त्याला सांगितलं की फुटबॉल सोडून दे, यात तुझं काही भविष्य नाहीये. पण त्या तरुणाकडे 2 गोष्टी होत्या, एक मजबूत हृदय आणि प्रचंड शिस्त. तो रोज सकाळी 5 वाजता उठून मैदानावर धावायचा. जेव्हा बाकीचे लोक झोपलेले असायचे तेव्हा तो पावसात आणि उन्हात सराव करायचा. त्याने खाण्यापिण्यापासून ते झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर कडक शिस्त ठेवली. जेव्हा जेव्हा सामना कठीण प्रसंगात यायचा तेव्हा तो तरुण आपल्या सहकाऱ्यांना सांगायचा, जोपर्यंत शेवटची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत खेळ संपलेला नसतो. त्याच्या याच आत्मविश्वासानं आणि जिद्दीने भारताला शेकडो सामने जिंकवून दिले. पुढे जाऊन हाच मुलगा भारतीय फुटबॉलचा सर्वात महान कर्णधार बनला, ज्याला आज आपण सुनील छेत्री म्हणून ओळखतो. आज 3 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला पहिल्या हृदय प्रत्यारोपणातून जिद्दीची, मैथिली शरण गुप्त यांच्याकडून आशावादी विचारांची आणि सुनील छेत्री यांच्याकडून कडक शिस्तीची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर अवलंबून नसते, ती आपल्या मनात आणि आपल्या कर्मात असते. जर आज सकाळी उठून आपण आळस बाजूला ठेवून आपल्या कामाला 100% देण्याचा संकल्प केला तर हा सोमवार तुमच्या संपूर्ण आठवड्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. विचार शुद्ध ठेवा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणी पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभ असतो. चला तर मग, मनात सुनील छत्रींसारखी कडक शिस्त आणि राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेसारखा उत्साह बाळगून आपल्या नवीन आठवड्याची एकदम सुपर डुपर सुरुवात करूया. तुमचा आजचा संपूर्ण दिवस आणि येणारा आठवडा अत्यंत आनंदाचा, सुदृढ आरोग्याचा आणि यशाचा जावो. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पेठ्या ढेकून ज्याला इंग्रजीमध्ये मिली बग असं संबोधलं जातं, एक महत्त्वाची हानिकारक कीटक किंवा कीड म्हणून आज समोर येत आहे। तर या कीडीविषयी आपण थोडं जाणून घेऊ। भारतात मिली बग किंवा मराठीत त्याला आपण पेठ्या ढेकून म्हणतो, या कीडीचा सर्वात प्रथम प्रादुर्भाव 2005 साली पंजाब या राज्यात फिरोजपूर, मुक्तसर, भटिंडा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळला व 2006 पासून या कीडीच्या व्यवस्थापनासाठी पंजाब राज्यात शासनाला पावलंसुद्धा उचलावं लागली। महाराष्ट्राचा जर विचार केला तर या कीडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे धुळे, मलकापूर, खामगाव, अकोला, यवतमाळ, अमरावती या भागात कपाशी पिकावर आढळून आला। तसेच याचा प्रादुर्भाव आगामी काळातसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं या किडीचं खाद्य, या किडीचा प्रसार, या किडीचं जीवनचक्र आणि व्यवस्थापन योजना या संदर्भामध्ये शास्त्रोक्त माहिती घेणं आपल्याला गरजेचं झालेलं आहे। तर मिलीबग ही जी कीड आहे ही विविध वनस्पती तथा पिकांवर उपजीविका करते। जगात ही कीड 300 पेक्षा जास्त वनस्पतीवर आढळून आलेली आहे। ही कीड वर्षभर सक्रिय राहते। प्रामुख्याने ऊस, तांदूळ, कपाशी, तूर, सोयाबीन, आंबाडी या सर्वसाधारण पिकावर, तर पपई, सफरचंद, आंबा, चेरी, पेरू, सीताफळ, संत्रा, द्राक्ष, केळी, डाळिंब या फळ पिकावर, जास्वंद, मोगरा, रातराणी, दिनका राजा, झेंडू, शेवंती, गुलाब या फुलझाडांवर, तर टोमॅटो आहे, भोपळा, काकडी, भेंडी, आलू यासारख्या भाजीपाला पिकावर, तर तसेच तरोट आहे किंवा घाणेरी, गांजर गवत, पेटारी, कोळशी, गोखरू, बाभूळ या तणांवरसुद्धा या कीडीचा प्रादुर्भाव आढळून येतो। एप्रिल व मे 2008 विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जे सर्वेक्षण घेतलं त्या सर्वेक्षणामध्ये या कीडीचा प्रादुर्भाव अकोला, अमरावती व नागपूर या भागात बऱ्याच ठिकाणी कपाशीवर तसेच काकडी व भोपळ्याच्या पिकावर आढळून आला आहे। आता या किडीचा शेतीमध्ये प्रसार कसा होतो याविषयी थोडंसं जाणून घेऊ। उन्हाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव कमी भागात असतो, जिथे ओली येत आहे अशा भागात प्रामुख्याने तो आढळून येतो। फळ, फुलझाडे यांच्यावर वास्तव करणारे मिलीबग जे आहेत आपलं सर्वसाधारण पीक उगवलं की त्यावर स्थानांतरित होतात। या कामात त्यांना हवा, पाऊस, माकोडे, उडणारे कीटक, पक्षी, प्राणी व आपण स्वतःसुद्धा त्यांना मदत करत असतो। तर पिठ्या ढेकण्यासाठी आपल्याला आजूबाजून जर आपल्याला पर्यायी खाद्य दिसत असतील, उदाहरणार्थ गाजर गवत आहे, पेटारी आहे, बावची आहे, रानभेंडी आहे, रुचकी आहे, कोळशी आहे इत्यादीचा जे आहे आपण ताबडतोब वेळीच बिगर मोसमी हंगामात नायनाट करायला पाहिजे। अन्यथा काय होतं की ह्या पर्यायी खाद्यावर मग जगतात आणि त्याचा प्रसार आपल्याकडे होऊ शकतो। शेताजवळील जी शोभिवंत झाडं असतात, जास्वंद आहे, क्रोटॉन, तर या झाडावरील पिठ्या ढेकण्याचा ताबडतोब बंदोबस्त करून घेतला पाहिजे। प्रादुर्भावग्रस्त झाडाचा भाग जो आहे किंवा संपूर्ण झाड उपटून नष्ट केलं पाहिजे। प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये वेचणी करताना मजुरांना योग्य मार्गदर्शन करावं की जेणेकरून पिठ्या ढेकण्याचा प्रसार टाळता येईल। पिठ्या ढेकण्याचा प्रसार करण्यात मुंगळे फार महत्त्वाची भूमिका वाजवतात। त्याच्यामुळे शेतातील व शेताच्या आजूबाजूची मुंगळ्याची जी वारुळं आहेत ती आपण शोधून नष्ट केली पाहिजे। त्याकरता क्लोरोपायरीफॉस 20% 2.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याची फवारणी करायची, किंवा 2% मिथिल पॅरिथेनची भुकटी 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये घेऊन त्याची आपण जी आहे फवारणी करायची आहे। पिठ्या ढेकण्याचा प्रादुर्भाव सुरुवातीला शेताच्या कडेकडे नसतो आणि नंतर मग हे आतमध्ये पसरतो। त्याच्यामुळे आपण काय करायचं की प्रादुर्भावग्रस्त भागावर कीटकनाशकाचा वापर करायचा सुरुवातीला। म्हणजे सुरुवातीला जी झाडं आपल्याला काही कडेकडेची दिसतात तेवढ्या ज्याच्यावर आपण कीटकनाशकाचा वापर जर केला तर तो आत पसरणार नाही, संपूर्ण शेतातील पिकावर फवारणी करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे आपण पिठ्या ढेकण्याचा प्रसार आपण तिथेच रोखू शकतो। तर शेतकऱ्यांनी पिठ्या ढेकण्याविषयी जागरूक राहायचं, चांगल्या पद्धतीने याचा फायदा घ्यायचा आणि अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राकडे संपर्क करा आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना वापरा। नमस्कार।
1: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
2: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब हम अपने समाज में किसी साधु या जोगी को देखते हैं तो हमारे दिमाग में एक खास छवि उभरती है. भगवा भगवा कपड़े, हाथ में कमंडल, गले में माला और पूरे शरीर पर मली हुई सफ़ेद राख यानी भस्म. हम सोचते हैं कि शरीर पर यह राख मल लेने से कोई इंसान पहुँचे हुए महात्मा में बदल गया है, लेकिन कबीर साहब का नज़रिया बिल्कुल अलग था. वे बाहरी भेष बदलने को अध्यात्म नहीं मानते थे. वे कहते थे कि जब तक भीतर का रूपांतरण ना हो तब तक बाहर की कोई भी क्रिया केवल एक नाटक है. कबीर साहब आज हमें असली जोगी बनने की और भीतर भस्म तैयार करने की एक ऐसी अनूठी विधा सिखा रहे हैं जो हमारी आत्मा के ताने बाने को सीधे परमात्मा से बुन देती है. आइए सुनते हैं कबीर साहब का यह परम योगमय सूत्र. आशा की ईंधन करो, मनसा करो विभूति. आशा की ईंधन करो, मनसा करो विभूति. जोगी फेरी फिल करो, यो बिनना वो सूती. आशा की ईंधन करो,

0: एकांती एका वीर पुरुष सम्राटाची. सोड म्हणाला हा मार्ग, भौतिक सुखांच्या राशी पडतील तुझ्या पायाशी. त्यावर हे तथागता, तू ठामपणे उत्तर दिलेस, जगातील कलह आणि दुःखे माझ्या समोर संशोधनासाठी असताना भौतिक सुखांचे मला अप्रूप नाही. राजा बिंबिसार अवाक झाला. तुझ्या ज्ञानप्राप्तीनंतर मला भेट म्हणाला. परिव्राजक सिद्धार्थ भृगुऋषींच्या आश्रमात गेला. पारंपरिक साधनेचे त्याने निरीक्षण केले. वैशालीला आलार कलामांच्या आश्रमातही तू गेला. उद्दक रामपुत्ताशी भेटलास. सांख्य तत्वज्ञानाच्या निरीक्षणाने गौतमाचा प्रवास सुरू झाला. त्याने पाहिले समाधी मार्गाचे शिक्षण, प्राणायाम, ध्यान, समाधी, वैराग्याचा कठोरपणे अभ्यास केला. शरीराला कष्टविले, काट्यावर झोपविले, हिवाळ्यात उघड्या हवेत, उन्हाळ्यात अंग भाजणाऱ्या उन्हात, पावसाळ्यात पावसात देह कष्टविला. परंतु हे सर्व मार्ग देह कष्टवणारे, मनाच्या वासनांवर विजय मिळवणारे, विजय न मिळवणारे, ज्ञान दुर्लभ. बा तथागता, तुझ्या भेटीगाठी विचारांच्या, तत्वज्ञानाच्या चर्चा अनेक ऋषींसोबत. तू तपासलेच मंत्र तंत्र कर्मकांड, अंधश्रद्धा श्रद्धांमधील दरी आणि भेदरेषा, निसर्गातील विविध घटकांचे होणारे पूजन, कपिल तत्ववेत्ता, प्राचीन तत्ववेत्ता, सांख्य तत्वज्ञानाचा म्हणाला सत्य शोधताना पुरावा पाहिजे, तरच होते दृश्यमान सत्य. सत्यासाठी मानले शोधनाचे दोन मार्ग, प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. बाकीचे असतात कल्पना, कर्मकांड, अंधश्रद्धांचा सुकाळ, मनाचे खेळ आपापल्या परीचे. ब्राह्मणे, वेद, उपनिषदे तुला ज्ञान साधनेच्या निमित्ताने अनावश्यक वाटली. वेदांमधील मंत्र आणि उपनिषदांमधील तंत्र तुला निरर्थक वाटली. बात अथागता, तुझ्या समकालीन पूर्ण काश्यप होता, अक्रियावाद मांडणारा, कर्माचा आत्म्यावर परिणाम नाही असे सांगणारा, हत्या करणे करून घेणे, चोरी दरोडीखोरी करणे करून घेणे, व्याभिचार करणे करून घेणे, खोटे बोलणे खोटे बोलावयास लावणे, यामुळे पाप लागत नाही आत्म्याला किंवा पुण्य लागत नाही मृत्यूनंतर, नसते शिल्लक काही असे सांगणार.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
1: श्रोत्या हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सोबतच अमोल देशमुखचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार। श्रोत्या, आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर महफूज अली मुनसफ अली सय्यद, ज्यांचं राहत आयुर्वेदा आणि पंचकर्म हॉस्पिटल आहे, जे की मुरली मनोहर हॉस्पिटलच्या समोर अजंठा चौफुलीला आहे। आणि त्याबरोबरच सर हास्य योगा कार्यशाळासुद्धा घेतात, म्हणजे जवळपास त्यांच्या 100 हास्य योगाच्या कार्यशाळासुद्धा झालेल्या आहेत। आणि असे आयुर्वेदामध्ये काम करणारे डॉक्टर महफूज अली यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत। डॉक्टर साहेब, कार्यक्रमात आपलं स्वागत, नमस्कार।
2: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
1: तुमचं शिक्षण कुठे झालं, आपण शिक्षणापासून सुरुवात?
2: शिक्षण म्हणजे सुरुवातीपासून माझं फर्स्ट टू 10th स्टँडर्ड पर्यंत सेंट अलोशियस कॉन्व्हेंट हायस्कूल इथे झालेलं आहे। त्याच्या पुढे मी डीएल हिंदी ज्युनियर कॉलेजमध्ये इथे 11th and 12th कम्प्लीट केलं, आणि आफ्टर दॅट चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय चैतन्यवान साकेगाव इथे माझं बीएमएस कम्प्लीट झालेलं
1: आहे। मग ते झाल्यानंतर पीजी करावं किंवा दुसरं काही जॉब अपॉर्च्युनिटी पाहाव्यात असं वाटलं नाही का?
2: अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या होत्या, बट इनिशियली म्हणजे एक माइंड फ्लो एकदम क्लिअर होता की आपल्याला आयुर्वेदातच करायचं आहे आणि तेही प्रॅक्टिसच करायची आहे, अशी मूळ संकल्पना माझ्या मनात क्लिअर होती त्यामुळे। आणि सुरुवातीपासून घरामध्ये जी चिकित्सा पद्धती बघून मग माझ्या माइंड सेटमध्ये आलं की आपण यालाच कंटिन्यू करायला पाहिजे। आणि थेट म्हणजे सून आफ्टर बीएमएस कम्प्लीट झाल्यानंतर मग ते एक ओढच लागली की आपण प्रॅक्टिसच सुरू करायला पाहिजे, म्हणून पीजीकडे तेवढं मी लक्ष दिले नाही।
1: बरं, आपल्या हे जे राहत आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय आहे, इथे कोणकोणत्या आजारांवर आपण उपचार करतो?
2: इनिशियली राहत आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर हा ओव्हरऑल आयुर्वेद कॉन्सेप्टवर चालणारा आमचा क्लिनिक आहे। त्याच्यामध्ये विशिष्ट आम्ही ऑर्थो रिलेटेड केस म्हणजे अस्थिविकार आणि तसेच आयुर्वेदात ज्याला वातव्याधी म्हणतो आणि याच्यावरच आम्ही स्पेशली काम करतोय।
1: अच्छा, पंचकर्मामध्ये जसं पूर्ण पंचकर्म तुमच्या इथे होतं?
2: येस, ऍक्च्युली वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण तसेच वातव्याधीसाठी लागणारे काही स्पेशल थेरपीज ज्याच्यामध्ये मर्मचिकित्सा आपण ज्याला म्हणू शकतो, लेपन चिकित्सा, त्याचबरोबर अग्निकर्म विद्धकर्म या सगळ्या फॅसिलिटीज आणि ट्रीटमेंट आम्ही प्रोव्हाइड करतो।
1: जसं की आम्ही ऐकून आहोत की भुसावळ म्हटलं की जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केला की अस्थि रोग जे आहे किंवा बऱ्याच लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज स्पॉन्डिलेसिस असेल आणि अस्थि रिलेटेड बरेच आजार आहेत, ते आजार एका वेगळ्या पद्धतीनं कव्हर करण्याचे जे आहे मुनसफ अली असं जे नाव आहे, काय नेमकी ती चिकित्सा आहे? आणि
2: विशेष म्हणजे की ही आमची एक पारंपरिक चिकित्सा पद्धती म्हणता येईल, आणि जर मॉडर्न कोरिलेशन त्याचं बघितलं गेलं तर कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी जे आता नवीन टर्मिनॉलॉजी आलेल्या आहे मार्केटमध्ये किंवा चिकित्साच्या नवीन चिकित्सा प्रणाली आलेली आहे, तसंच काहीतरी सिमिलर बट ट्रेडिशनल पद्धतीने आम्ही ह्या चिकित्सा पद्धतीने उपचार करत आलेलो आहे। आमचे जनरेशन गेलेले आहे, माझ्या वडिलांचेही गुरु श्री हाजी समदली होते जे आमचे मोठे आजोबा होते, माझे वडील आणि आता मी असं भुसावळमध्ये, आणि अजूनही ती श्रृंखला खूप मोठी आहे परंतु भुसावळकरांनी एवढं सगळं बघितलेलं आहे, ऑलमोस्ट 3 generations आता गेलेली आहे।
1: त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य काय आहे आणि कुठल्या कुठल्या आजारांवर त्या पद्धतीमध्ये उपचार होतात आणि त्याला विशेष असं नाव काही आहे का?
2: मेनली आपल्याला आयुर्वेदात याला मर्मचिकित्सा म्हणता येईल, आणि त्याचबरोबर आजार म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या काळामध्ये जे जॉईंट डिसलोकेशन व्हायचे तर त्या काळात ऑर्थोपेडिक्स हे रेअरली अवेलेबल असायचे, आणि त्याचबरोबर त्याचा मॅनेजमेंट काही ना काहीतरी एक प्रायमरी फर्स्ट एड किंवा म्हणजे गरज होती, समाजाची गरज होती, लोकांची गरज होती, तर त्या टाइमला मॅन्युअली ऍडजस्टमेंट केलं जात होतं, म्हणजे सांध्यांचं जागेवर बसवणं, बॉल अँड सॉकेट जॉईंटला रिडक्शन करणं, अँकल डिसलोकेटेड व्हायचे त्यांना रिडक्शन केलं जायचं, म्हणजे हाडांना जागेवर बसवण्याची जी पद्धत होती, त्याचबरोबर रिस्ट जॉईंट डिसलोकेशन किंवा ज्या ज्या प्रकारचे डिसलोकेशन व्हायचे किंवा मुळात काहीतरी हेअरलाईन फ्रॅक्चर्स वगैरे असायचे, ते आयुर्वेदा पद्धतीने कसं आपल्याला जुळवता येईल किंवा आयुर्वेदा पद्धतीने काय उपचार करता येईल ही मूळ संकल्पना या चिकित्सा प्रणालीची आहे।
1: कुठून कुठून पेशंट्स तुमच्याकडे येतात?
2: ऑलमोस्ट आमच्याकडे ऑल ओव्हर इंडियामधून पेशंट आहे, भुसावळलाही आमचं एक रेसिडेन्शियल पण क्लिनिक आहे, तिथं बाहेरून मुंबई पुणे थेट हैदराबाद कोलकाता बाहेरून पण पेशंट असतात.
1: रिझल्ट कसे आहेत आता डॉक्टरलाच विचारणे योग्य नाही, परंतु रिझल्ट काय म्हणतात लोक काय म्हणतात हे डॉक्टरच्या तोंडून आम्हाला.
2: बघा, 3 वर्षांचा लोकांचा प्रतिसाद आहे, 3 पिढ्यांचा लोकांचा प्रतिसाद आहे. माझ्या वडिलांकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे, माझ्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे. आमचे जे मोठे आजोबा, म्हणजे आजोबांचे जे मोठे भाऊ आहे, त्यांच्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स होते. तर जे यथार्थ असतं, जे कंटिन्युटीमध्ये असतं, त्यांचे रिझल्ट चांगलेच असतात. म्हणजे लोकांचा प्रतिसाद तेव्हाच असतो जेव्हा आपण एक चांगली क्वालिटी, चांगला रिझल्ट, चांगली सर्व्हिस आपण पेशंटला द्याल. तर त्यामुळे भरपूरसे चांगले आहे. आणि जळगावलाही मला 2.5 वर्ष झालेली ऑलमोस्ट प्रॅक्टिसला, एकही प्रकारची जाहिरात, एकही प्रकारचा कॅम्प किंवा काही आम्ही ऑर्गनाईज न करता डे टू डे लाईफमध्ये आमची एक गच्च चौपडी तुम्हाला बघायला भेटेल. तेच आमचं म्हणजे खरं रिझल्ट.
1: एखादा व्यक्ती व्हीलचेअरवर आला आणि चालत गेला असं एखादं उदाहरण आहे का?
2: भरपूरसे केसेस आहे असे की डे टू डे लाईफमध्ये आम्हाला बघायला भेटतात. मूड मेजरली जे सायटिकाचे पेशंट असतात त्यांची अशीच अवस्था असते की ते एकदम तीव्र वेदनामध्ये येतात आणि आम्ही त्यांना चिकित्सा देऊन ते चालायला लागतात. थेट याला मॅजिकल असं काहीच म्हणता येणार नाही, कारण वैद्यकीय क्षेत्रात मॅजिक किंवा जादू असं काहीच नसतं, ते सायंटिफिक असतं सगळं. तर सायंटिफिकली जर पेशंटला ट्रीट केलं तर नक्कीच चांगला असा रिझल्ट येतो.
1: आपली जी ओपीडी असते ते जळगावमध्ये किती वाजता?
2: जळगावमध्ये सकाळी 9 ते 2 मध्ये अवेलेबल असतो आम्ही, पण पेशंट 3-4 पर्यंत सुरूच असतात. आणि मग तिथून संपल्यानंतर मग भुसावळची आमची सेकंड ओपीडी असते, तिथे संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान आम्ही असतो.
1: 4 ते 8 म्हणजे तुमच्या वडील आणि तुम्ही दोघे?
2: आम्ही दोघे मिळून असं असतं.
1: काय सांगाल, असे काही आजार आहेत जे मेडिसिनने कव्हर होत नाहीत, असे कुठले आजार तुमच्या इथे कव्हर होतात थेरपीने?
2: ऍक्च्युली आजार म्हणत, जर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आणि मॉडर्न सिस्टममध्ये बघितलं तर ऑर्थो या केसेसमध्ये पेन किलर्सचा जास्त वापर होतो. त्याचबरोबर काही कॅल्शियम मेडिसिन्स, अँटॅसिड, या व्यतिरिक्त जास्त काही ऑप्शन्स इथं अवेलेबल नाही आहे. बट आयुर्वेदामध्ये काय आहे ना, डिफरन्शियल डायग्नोसिस जर बघितलं तर वातविकारांमध्येही किती सारे व्याधी आहे, जसं आम वात, संधिगत वात किंवा वातरक्त. साधं जानुशूल म्हणजे गुडघ्याचा जरी पेशंट आला तर आमच्याकडे 20 व्याधी आहे आणि मॉडर्नमध्ये फक्त काही लिमिटेड त्यांच्याकडे ऑप्शन्स आहे. तर आयुर्वेदामध्ये असं नाही, आयुर्वेदामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहे, मल्टिपल काइंड ऑफ ट्रीटमेंट आहे, अवस्थानुरूप चिकित्सा आहे. तर असं बघितलं गेलं तर ऑलमोस्ट हाडांशी आणि सांध्यांशी रिलेटेड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ केसेस आम्ही सक्सेसफुली हँडल करतोय. ते मग फ्रोझन शोल्डर असो, सायटिका असो, बर्सायटिस असो किंवा टीनोसायनोवायटीस असो, एचआयव्ही टेंडनायटीस असो, म्हणजे एन नंबर ऑफ केसेस त्याच्यात येतात. तर त्यांना आम्ही यशस्वीरित्या ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतोय.
1: खूप छान वाटलं. भविष्याबद्दल काय नियोजन आहे?
2: ऍक्च्युली आता सध्या आम्ही एक छोट्या अमाऊंटमध्ये काम करतोय. जळगावमध्येही माझं क्लिनिक एक छोटंसं क्लिनिक आहे. भविष्यामध्ये माझी अशी इच्छा असेल की मी याला मोठ्या स्केलला ट्रान्सफर करून आणि जळगावकरांना आयुर्वेदाचं एक चांगलं प्लॅटफॉर्म तिथं अवेलेबल करून देईल, जिथं की ऑथेंटिक आणि इथिकल ट्रीटमेंट आम्ही पेशंट्सला प्रोव्हाइड करायचं आहे आणि मॅक्झिमम लोकांना रोगमुक्त करण्याचं आमचं मेन ध्येय आहे. आणि तेही आयुर्वेदालाही ग्रो करायचं आहे, कारण मूळ जे आमचं बेस आहे आयुर्वेदा, जे एक इंडियन मेथडॉलॉजी आहे, ट्रीट चिकित्सा प्रणाली आहे, की आज लोक फॉर मॉडर्न मेडिसिनकडून आयुर्वेदाकडे शिफ्ट होत आहे, त्यांचा विश्वास वाढतोय आणि एक नॅचरॅलिटीकडे लोक शिफ्ट होत आहे. तर त्याला मला प्रमोट करायचं आहे.
1: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या भविष्यातल्या योजना नक्कीच सफल होतील. तुमचा उद्देश प्रामाणिक आहे आणि त्या उद्देशाला धरून तुम्ही एक वेगळी परंपरागत आलेली पद्धत सुद्धा इथे अवलंबता, तेव्हा आमच्या रेडिओच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. आपण आलात, धन्यवाद.
2: थँक्यू सो मच. आपण मला एक अपॉर्च्युनिटी दिली एक्सप्रेस.

0: श्रोते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याची संधी आहे. एका रक्तदात्यामुळे गरोदर मातेला थॅलेसिमिया किंवा सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नव्या आशेचा किरण मिळू शकतो. नक्कीच आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील एक संवेदनशील व्यक्तिमत्व श्री विवेक महाजन सर. नमस्कार सर, आणि स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद
0: सर. सर्वप्रथम मला सांगा ना की रक्तदान चळवळीत सहभाग घेण्याची संकल्पना नेमकी किंवा प्रेरणा आपण म्हणू शकतो कशी सुचली?
1: एक वेळेस असं झालं होतं मॅडम, माझ्या मित्राच्या आईचा ऍक्सिडेंट झालेला. त्या ऍक्सिडेंटमध्ये जवळजवळ त्याच्या परिवारातील 17 लोक वारले होते.
0: बापरे.
1: 18 फक्त त्याची आई होती आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला एक पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता आहे. बरेचसे त्यांचे नातेवाईक ते पेशंट जे डेड झाले त्यांचे, तर ते त्यांच्या प्रोसेसमध्ये होते सिव्हिल हॉस्पिटलला आणि त्याला ब्लड न मिळत असल्याने त्याने सहज माझ्याकडे एक आशेने बघितलं. मी तयार झालो. त्यावेळेस मी होतो, वजन पण छान होतं, वय पण बसत होतं, पण असंख्य मनात भीती होती. मी आजपर्यंत इंजेक्शन कधी घेतलेलं नाही आणि एवढी मोठी सुई कशी टोचून घेणार,
0: साहजिक भीती असते मनात.
1: डॉक्टरांनी माझी एक भीती काढली मनात ना आणि त्यांनी सांगितलं की तू जे रक्तदान करतोय त्या रक्तदानाने कोणाचा जीव वाचणार. त्यांनी मला जीवन कसं द्यायचं काय द्यायचं हे समजवलं, माझ्या मनाला आवडलं, म्हणून मी तिथं रक्तदान केलं. रक्तदान केल्यानंतर माझा मित्र जो रडत होता तो अचानक हसायला लागला. मग मला थोडंसं माझ्या अंगावर शहारे आले आणि विचार केलं मी की मी आज याला रडता रडता हसू शकतो, तर असं अंक्य लोकांना मी हसू शकतो.
0: नक्कीच.
1: पण रक्ताचं नॉलेज नसल्याने मॅडम माझा विषय असा आला की मी दर 2 महिन्याच्या आत 15-20 दिवसांनी रक्तदान असं करत लागलो.
0: बर.
1: मला नाही कळालं की ते 3 महिन्यानंतर रक्तदान केलं जातं म्हणून, कारण की नॉलेज नसल्यामुळे माझं हे कन्फ्युजन झालं. तेव्हापासून तर आतापर्यंत जवळजवळ ह्या गोष्टीला झालेले 19 ते 20 वर्ष, या 19-20 वर्षामध्ये मी जवळजवळ 47 वेळेस रक्तदान केलेलं.
0: क्या बात है. छान छान छानच तुमची सुरुवात आहे आणि एका विशिष्ट अशा प्रसंगातनं तुम्ही शिकलात की कोणाला जर आपण रक्ताचं दाता झालो कोणासाठी तर नक्कीच त्याच्या जीवनात एक नवीन आशेचा किरण किंवा त्याच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकतो. तर या सामाजिक कार्याबद्दल नेमकं तुमचा प्रवास कसा आहे ते सांगा ना.
1: प्रवास कसा मॅडम, मी माझ्या वडिलांना मुंबईला घेऊन होतो. त्यावेळेस त्यांना ट्युमर झालेला आहे लिव्हरवर, जिथून रक्त तयार होतं तिथंच त्यांना ट्युमर झालेला आहे आणि तो विरघळला नाही, त्यामुळे माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तिथून 6 महिन्याचंच ते एक्सपायर झाले. पण मी थोडीशी माहिती काढली तर त्याच्यात मला रक्ताची काही गुगल होतंच मोबाईल आपलं, त्या गुगलमध्ये माहिती काढली, तिथून मला कळालं की असे असे पेशंट्स असतात. मला मुंबईला एक थॅलेसिमिया नावाचा एक पेशंट मिळाला की याला आजार आहे, तर आजार समजून घेण्यासाठी मी सर्च केलं. सर्च केल्यानंतर मला माहिती पडलं थॅलेसिमिया सिकलसेलला आजार रक्तावर आहे, यांना दर महिन्याला रक्त लागतं, यांना काय काय त्रास होतो ते मी जाणून घेतलं. त्याच्यानंतर मी एका थॅलेसिमिया मुलाला इथं सुरुवात केली रक्तदान करण्याला. तिथून हळूहळू करत आज जवळजवळ 130 थॅलेसिमिया मुलं माझ्याजवळ जमलेले आहे आणि असंख्य रक्तदाते आहे की ज्यांना पण एक फोन केला की एका फोनवर त्या मुलांसाठी ते रक्तदान करायला.
0: अरे वा, छानच छानच. नुकताच MG कॉलेज कॅम्पसमध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलाय, त्याच्याबद्दल सांगा ना, तो कधी आणि कशा पद्धतीचा आणि का तो अरेंज करण्यामागची कारण काय आहेत?
1: मॅडम, येणाऱ्या 4 तारखेला आपण ते शिबिर आयोजित केलेलं आहे.
0: बर. 4 ऑगस्टला.
1: आणि त्याचं कारण असं की मागच्या काही महिन्यामध्ये मी बघितलं मॅडम, बी पॉझिटिव्ह आणि ए पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप काही विशेष नाहीये, पण त्याच्यासाठी असंख्य लोकांशी आम्हाला झगडावं लागलं, जसे की दादा रक्तदान करायला असे आणि खूप सारे पेशंट्स आले. इतर ब्लड बँकचा सर्वे केला तर प्रत्येकी ब्लड बँक मध्ये रक्त अवेलेबल नसल्यामुळे लोकांचे हाल झाले, विशेष थॅलेसिमिया सिकल सेल सारखे आणि जे गरोदर ताई आहे त्यांना ब्लडची लवकरात लवकर मिळाले नाही आणि रस्त्याने बरेचसे ऍक्सिडेंट झालेले, त्या ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याचशा लोकांना रक्त न मिळाल्याने त्यांचे पण हाल झालेले. म्हणून आम्ही एक विचार केला, सरांनी मी बोललो की सर आपण असं एक रक्तदान शिबिर आयोजित करू जेणेकरून या सर्व लोकांना रक्ताची उपलब्ध होईल.
0: वा वा, छान उपक्रम आहे. सर मला सांगा ना, गरोदर महिला असो किंवा सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेले पेशंट असो किंवा थॅलेसिमियाचे पेशंट, यांना कितपत रक्ताचा साठा असणं आवश्यक असतं?
1: मॅडम, साठा तर बघा, आम्ही बरेचसे कॅम्प आयोजित करतो. जसं बघितलं मी सिव्हिल हॉस्पिटलला पण गेलो होतो एक वेळेस, तिथे पण रक्तदान शिबिर आयोजित झालं होतं. सिव्हिल हॉस्पिटलला खूप गरजेचं असतं, तिथं जळगाव जिल्ह्यातनं सगळीकडनं पेशंट येतात. तिथं जर 100 बॅगांचं एखादी शिबिर आयोजित केलं तुम्ही तर उद्याच्या दिवशी ते बॅग शिल्लक राहणार नाही, तिथे एकही बॅग राहणार नाही, इतके पेशंट येतात. तर तुम्ही दर 3 महिन्याने रक्तदान केलं तर ब्लड बँकेला मदत होईल, तेही स्वखुशीने रक्तदान केलं. आणि आजचं काळ असं आहे की मॅडम लोकांना खूप रिक्वेस्ट करावं लागते, हात पाय जोडावं लागतं की रक्तदान करा, तुमच्यामुळे कोणाचा जीव वाचेल. पण लोकांच्या मनात अजून अवेअरनेस नाहीये, ते रक्तदान करत नाही.
0: बरोबर बरोबर. पण मग साहजिकच रक्तदाते तयार करत असताना लोकांच्या मनात सर्वप्रथम जेव्हा ते ब्लड द्यायला तयार तर होतच नाही, पण जेव्हा ते तयार होतात एक भीती असते. तर ते भीती किंवा गैरसमज नेमके कोणते कोणते तुम्हाला दिसून येतात आणि ते तुम्ही कसं दूर करतात?
1: मॅडम सर्वात अगोदर त्यांचा गैरसमज असा असतो की रक्तदान आल्याने मला चक्कर येते, माझ्या शरीरातच रक्त नाहीये, हा त्यांचा गैरसमज असतो. कारण की आपण अंदाजा लावू नाही शकत की आपल्या शरीरात रक्त आहे की नाही आहे. तिथं डॉक्टरांची टीम असते, डॉक्टरांची टीम आपलं एक सॅम्पल घेऊन आपलं हिमोग्लोबिन आहे की नाही आहे, आपण कोणाला रक्तदान करू शकतो की नाही करू शकत, इतकी माहिती ते आपल्याला देतात. तर देण्यासारखी असेल तर ते कळवतात, पण त्यावेळेसच मग मुलं घाबरतात. का? ती सुई जी नेडल्स म्हणतो आपण त्याला घाबरतात. मी आजपर्यंत कधी रक्तदान केलेलं नाहीये याला घाबरतात. मग मला चक्कर येतील की नाही येतील, मग नाही मग माझे घरचे नाही म्हणता, अशा असंख्य भीती त्यांच्या मनात असतात. आपण प्रत्येकाची भीती दूर नाही करू शकत, पण ज्याची इच्छा झाली तो स्वेच्छेने रक्तदान करून मोकळा होतो आणि एखाद्या गरजूचा जीव वाचवतो.
0: पण मग जेव्हा हे गैरसमज त्यांच्या मनात असतात तर ते गैरसमज तुम्ही कसे दूर करतात जेणेकरून ते प्रवृत्त होतील रक्तदानासाठी?
1: मी माझे काही अनुभव त्यांना शेअर केलेले आहेत. जसे की मी आता थोड्या वेळ अगोदर माझ्या वडिलांचा माझ्या मित्राच्या आईचा शेअर केला आहे, तसंच मी त्यांना थायलेसमिया मुलांची एक माहिती देतो. थायलेसमिया मुलांना का रक्त लागतं, किंवा माझ्याकडे 130 लोक आहे, 130 मुलांना थायलेसमिया असे ब्लड लागत असतं, त्यांच्या पालकांना मी त्यांचं बोलणं करून देतो किंवा थायलेसमिया मुलांना ते त्यांची गरज सांगतं की आम्हाला रक्त का गरजेचं आहे. त्यावेळेस बरेचसे रक्तदाते तयार झालेले मॅडम. आणि थायलेसमिया सारख्या मुलांना कसं दर महिन्याला आम्ही 4 ते 5 डोनर बांधून दिलेले आहे, अलटून पलटून ते दर महिन्याला त्यांना रक्तदान करत असतात. दर 3 महिन्याने ते डोनर त्यांना रक्तदान करतात आणि ह्या मुलांना दर महिन्याला 1 किंवा 2 रक्ताची बॅग लागत असते. अशाने आम्ही रक्तदान तयार करत असतो.
0: वा, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात असा काही एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे का की जो लक्षात राहिलाय? आणखी तुम्ही 2 प्रसंग तर सांगितलेच आहेत, असे काही विशेष की पेशंटचे किंवा हे थॅलेसिमिया पेशंट बद्दलचे काही अनुभव आहेत का, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: मॅडम माझ्याकडे एक पेशंट आहे, ते मला त्यांचं आता नाव तर आठवत नाहीये, पण ती एक मुलगी होती. ती मला दर महिन्याला एक कॉल करायची, काका मी उद्या येणार आहे, तिचं ब्लड ग्रुप तर ओ पॉझिटिव्ह. आणि अचानक 1 महिना झाला 1.5 महिना झाला तिचा कॉल येत नाही होता, म्हणून मी तिच्या पालकांना कॉल केला की दादा मुलगीचा फोन येत नाही, तिला काय झालं का तिचं व्यवस्थित बोन मॅरो ट्रान्सप्लांट, याच्यावर एक उपचार आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर ते म्हणे नाही, म्हटलं का ती शांत झाली. तर शांत झाली म्हणजे मी असं वाटलं ती मुफ्ती खोर असेल म्हणून शांत आहे, हा मी इग्नोर केलं. पण त्यानंतर असं कसं शांत आली, मला बोलणं करून द्या दादा, ती वारली म्हणे हा शब्द जेव्हा वापरला त्यांनी, तर तिथून तर कंटिन्यू 3 तास मी त्या मुलीसाठी रडत असेल बसलो.
0: अरे बापरे,
1: का? कारण की एक आपुलकी लागली होती तिच्या बरोबर,
0: जिव्हाळा
1: निर्माण झाला होता. ती दर महिन्याला मला कॉल करायची आणि माझे 2-4 फ्रेंडला मी कॉल केला, त्यांनी विचारलं काय झालं, त्यांनी माझ्या मनातनं काढलं की नको तू रडू नको, तू काय करणार, तू तर त्यांची मदत केलेली, आता रडून काय होणार, ती मुलगी तर वापस येणार नाही, पण इथून नव्याने सुरुवात कर. एखादी अशी मुलं बघ तू की त्यांना ह्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल, त्यांना रक्त नाही मिळत असेल, तर त्यांच्यासाठी पूर्ण उभा राहा, लढ लोकांशी आणि त्यांना रक्ताची मदत कर. आणि याच्यावर काय उपचार आहे तिथपर्यंत मदत करण्याचा प्रयत्न कर. तसेच माझे सोबतीचे म्हणजे मी त्यांच्या सोबत आहे, निलेशजी गायकवाड, चाळीसगावचे, सत्यम सोशल फाउंडेशन चालवतात ते.
0: अच्छा.
1: त्यांच्या मार्फत ना मॅम ते ग्रेट, त्या माणसाला सोडून द्यावं लागेल. तो व्यक्ती असा आहे की तो अगोदर स्वतःचा नाही, त्याचा मुलगा स्वतःचा थायलेसमिया होता आणि त्यांच्याच हातात तो मुलगा वारला. त्या माणसाने तिथनं शपथ घेतली होती की मी इथून एकही थायलेसमियाच्या मुलाला वारू देणार नाही, झालं तर मी स्वतःकडनं खर्च करेल आणि मी मदत करेल. त्या मुलाला इतकं सॅल्यूट करतो मॅम मी, तो मुलगा आज 1 महिना झाला घरी नाही, जिथं थॅलेसमिया मुलगा दिसेल त्या गावाला जातो, ते हरियाणाला काय असत नाही तिथं जाऊन नेईल, त्यांची मदत करेल. आज मुंबईला बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आम्ही एका मुलाचं सुर्वे म्हणून एक पेशंट आहे, त्याला जवळजवळ 24 लाखाची मदत आहे, ती सुद्धा तो व्यक्ती करतोय. पण तो तुमच्या माझ्या माध्यमातून मदत घेऊन आम्ही तर लोकांना प्रार्थना करतो, प्रार्थना करायला सांगतो की त्या मुलाला प्रार्थना करा, किंवा मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला आणि माझी स्टोरी ठेवलेली आहे की त्या मुलाला होईल ती आपल्याकडनं 5 रुपयाची का मदत होत नाही, तर आपल्याकडनं मदत करा जेणेकरून त्या मुलाला उपचार करण्यास मदत होईल.
0: बरोबर बरोबर. आणि खरं तर ज्यांनी त्या वेदना अनुभवलेल्या असतात त्यांनाच माहिती असतं त्यांचं दुःख, आणि त्या प्रेरणेतून ते इतरांना मदत करायला सुद्धा तयार होत असतात. हे खूपच छान असं उदाहरण सरांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर नक्कीच प्रशंसनीय असं कार्य सरांचं आहे, आणि अनुभव सुद्धा खूप कठीण आहेत की ज्यातून खूपच नवी प्रेरणा आपण घेऊ शकतो की नक्कीच आपण या रक्तदान चळवळीत सहभागी व्हायलाच हवं. पण आजकालच्या तरुणांबद्दल तुम्ही काय सांगाल की या रक्तदान चळवळीत त्यांचा असलेला सहभाग कसा आणि तुम्हाला कितपत महत्वाचा वाटतो?
1: मी आता काही वेळेस माझं एक छोटस रेस्टॉरंट होता ते मी आता कोरोनात क्लोज केलं. तिथे एक मुलगा आला होता माझ्याकडे की माझी एक मैत्रीण आहे तिचा बर्थडे मला सेलिब्रेट करायचा आहे. त्यावेळेस ती मुलगी तिथं तो एक तास बसूनही ती मुलगी आली नाही. त्या मुलाने ड्रिंक केली. ड्रिंक केल्यानंतर त्याने तिथं माझा एक आपण चमचा म्हणतो ना तो ठेवलेला होता तिथं. त्याने तो घेतला, मी त्याच्याने माझी नस कापतो असं बोलला.
0: बापरे.
1: तर मी त्याला सहज बोललो की दादा तू असं स्वतःची नस कापणार, तुझ्या आई वडिलांना तर त्रास होईलच होईल, तुलाही दुखापत होईल. समोरची मुलगी कोण काय मी त्याबद्दल तर काही बोलू शकत नाही, पण तू माझ्यासाठी एक काम करशील का? तो म्हणे काय, तू हे रक्त इथं वेस्ट घालणार, माझ्या थॅलेसिमियाच्या बाळाला दे, त्याचं जीवन हे कर सुधरव आणि त्याचा एक रक्तदाता बनून जा. तिथून त्या मुलाने माझ्याकडनं ऐकलं आणि सोबतचे तीन मुलं घेऊन रेड प्लस ब्लड बँकला आला आणि तिथं रक्तदान केलं. आणि तिथून त्या मुलीला त्याने फोटो पाठवला की तू आली नाही म्हणून मी नस कापणार होतो, पण मी हा रक्तदान करून कोणाचा जीव वाचवला.
0: तू
1: आली नाही तरी चालेल, पण मी कोणाचा जीव वाचवला माझा याच्यात माझं खूप समाधान आहे. असे आम्ही रक्तदान रक्तदाते तयार केले. पण बरेचसे मुलं मी बघितले मॅडम ते एक जसं ड्रिंक झाली, सिगरेट झाली,
0: डिप्रेशन
1: हो खूप आहारी गेलेले, आणि ते बघतात बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून ते एक नशा सेवन करतात मॅडम. तर मी तर सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही नशामुक्ती व्हा, ड्रिंक्स असेल तर करू नका. आपल्या आई वडिलांनी आपले कष्ट करून आपल्याला खूप मोठं केलेलं आहे, तर तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि आई वडिलांची. आणि हे जे मला सांगायला थोडा त्रास होतो मॅडम, कारण की मी बघितलेले माझे वडील स्वतः ड्रिंकर होते, मला त्यांचे ते चेहरा आठवला म्हणून मी थोडा इमोशनल झालो. माझे वडील स्वतः ड्रिंकर होते. मी वडिलांना खूप बोललो की पप्पा तुम्ही ड्रिंक सोडा, माझ्या वडिलांनी ड्रिंक नाही सोडली. पण ज्या वेळेस त्यांनी सोडली तर त्यांना कॅन्सर डिटेक्ट ऑलरेडी झालेला तेव्हा त्यांनी सोडली. मी पप्पांना बोललो पप्पा अगोदर जर हो खूप उशीर झाला, पप्पांना बोललो पप्पा अगोदर सोडली असती तर कदाचित तुम्हाला ही वेळ आली नसती. पण मी सगळ्यांना विनंती करतो की कॅन्सर, गुटखा, सिगरेट हा तिथं लिहिलेलं आहे ऑलरेडी की त्याच्यावर त्याच्याने कॅन्सर होतो, तरी आपण एक मूर्खपणा करतो की ती वस्तू आपण सेवन करतो आणि आजाराला सामोरे जातो. तर कृपया करून तुम्ही चांगलं काही गोष्टी सेवन करा जे तुमच्याने तुमची शरीर एष्टी छान बनेल, आणि एक रक्तदाता बनून कोणाचा तरी जीव वाचवा. तुमच्या एका रक्तदात्याने तीन लोकांचे जीव वाचतात. मी एवढं आवाहन करू शकतो की तुम्ही सर्वांनी मिळून थॅलेसिमिया सारख्या सिकल सेल सारख्या मुलांना रक्तदान करा, गरोदर महिलांना रक्तदान करा, ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला मदत करून त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची मदत करा आणि तिथं रक्तदान करा, जेणेकरून त्यांची सर्वांची मदत होईल.
0: नक्कीच नक्कीच, रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटलंच जातं आणि त्याला आपण न्याय दिला पाहिजे. नक्कीच आजकालची जेनझी आहे, आपण जी नवीन पिढी म्हणतोय, तर ते लवकरच अनेक समस्या त्यांच्या समोर आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनाही ते डिप्रेशनचं स्वरूप देतात आणि व्यसनांच्या आहारी जाऊन अनेक मोठ्या समस्यांना आमंत्रण ते देत असतात. तर असं न करता आपलं उद्याचं भविष्य जाणून घ्या आणि नक्कीच रक्तदानाच्या या महाकार्यात सहभागी व्हा. सर मला सांगा ना, रक्तदान करण्यापूर्वी आणि रक्तदानानंतर कुठल्या काळजी घेतली गेली पाहिजे?
1: मॅडम रक्तदान करण्यापूर्वी अगोदर तुम्हाला येणाऱ्या झालेल्या 6 महिन्यामध्ये टायफॉइड, मलेरिया, कावीड किंवा टीटीचं इंजेक्शन नको.
0: बर
1: ठीक आहे. आणि महिलांमध्ये जे मासिक पाळी येते त्यांना ब्लड डोनेशन करण्याच्या 8 दिवस अगोदर नको, तेव्हा ते रक्तदान करू शकता. आणि रक्तदान झाल्यानंतर त्यांनी त्या हाताने जड वस्तू उचलायला नको, किंवा मग काही जे आता आपण बोललो नशा करतात तसं काही सेवन नको करायला. त्यांनी थोडं कॉफी वगैरे, एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊन ते स्वतःची काळजी घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: आणि असंच आम्हाला रक्तदाते तयार करण्यासाठी आम्ही शिवाज्ञा बहुउद्देशीय संस्थे नावाने ग्रुप तयार केलेला आहे, शिवाज्ञा रक्तदाता ग्रुप जळगाव. माझ्या जळगावच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 700 ते 800 लोक आता तर आहेच. आमच्या जवळजवळ खूप सारे नंबर आहे, मी आकडा नाही इथं शेअर करू शकतो, पण खूप सारे नंबर आहे. 700-800 लोक माझ्या त्या जळगावच्या ग्रुपला आहे. पण मी बघितलं जळगावचे लोक तर रक्तदान करताच करतात, आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनीही रक्तदान करायला हवं, कारण की बाहेरून ते येतात त्यांना इथं तर रक्ताची मदत आम्ही करतो, पण तिथं आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांची मदत करतो. तर तिथं जसं पाडदी झालं, रिंगणगाव रवंजा झालं, एरंडोल झालं, चोपडा झालं, भुसावळ झालं, असे जवळपास भरपूरशे खेडेगाव आहेत. तिथं आपण शिवाज्ञा रक्तदाता ग्रुप नावाने एक सुरू केलेलं आहे की जेणेकरून त्या ग्रुपला जे जॉईन होतं आपण त्यांची मदत तिथल्या लोकांना पण करतो आणि इथं आल्यानंतर त्यांना रक्तदाते उपलब्ध पण करून देतो.
0: सर, तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही 47 वेळा रक्तदान केलेला आहे, तर तुमचा हा अनुभव कसा होता त्याबद्दल सांगा ना।
1: 47 वेळा रक्तदान माझं असं झालेलं आहे की मला अगोदर माहिती नव्हतं की दर 3 महिन्यानंतर रक्तदान केलं जातं। बस माझ्या मनात मी माझे तुम्हाला स्टार्टिंगलाच मी कळवलं की माझ्या मित्राला मी हसताना रडताना बघितलं त्यावेळेस मला एक तो वेगळा नशा झाला मला की नाही मला रक्तदान करायचंय। त्यावेळेस मी काय केलं मॅडम, विचार नाही केला, दर 15 दिवसाने किंवा 2 महिन्याने असं रक्तदान केलं। जेव्हा मी प्रॉपर याच्यात लक्ष दिलं की रक्तदान कोणाला केलं जातं, कसं केलं जातं, रक्तदान कधी केलं जातं, तेव्हा मला माहिती पडलं की हो, योग्य ज्ञान कळाल्यानंतर मला कळालं की 3 महिन्यानंतर आपण रक्तदान केलं।
0: पण मग त्यावेळेला तुम्हाला काही साइड इफेक्ट जाणवले होते का 15-15 दिवसात किंवा 2 महिन्यात रक्तदान केल्यावर?
1: काहीच नाही, कारण की मी मस्त पोटभर जेवण करायचो, स्वतःची जेवणाची काळजी घ्यायचो, मी स्वतःची राहण्याची काळजी नाही घ्यायचो, जेवणाची करायचो। आपण हेल्थ जेवढी चांगली ठेवली तुम्हाला वेल्थ रिझल्ट मिळणारच आहे। तर त्याने काय होतं मॅडम, बरेचशे मुलं मी आता तुम्हाला तर सांगितलंच की ते व्यसन करतात, त्याच्याने त्यांच्या बॉडीत रक्त तयारच होत नाही। तुम्ही चांगलं खाल्लं तर रक्तदाते होणार, रक्त तयार होणार तर तुम्ही कोणाला जीव वाचवू शकणार, तुमच्या शरीरातच रक्त तयार होणार नाही तर तुम्हाला स्वतःला रक्त लावावं लागेल। आणि मी अजून एक सर्वांना सांगू इच्छितो की माझ्यासारखी चुकी अशी कोणी करू नका की दर 15 दिवसाने 1 महिन्याने रक्तदान करा, कारण की रक्तदान करण्यासाठी आपल्याला 3 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो। तुम्ही दर 15 दिवसाने 1 महिन्याने रक्तदान करत असणार तर तुमच्या शरीरातच रक्त कमी होईल, पुढे चालून आम्हालाच तुम्हाला रक्तदान करावं लागेल।
0: बरोबर,
1: तसं काही करू नका, दर 3 महिन्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुम्हाला जर तब्येत बरी नसेल डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्तदान करा, आणि प्रत्येकी ब्लड बँकेत एक BDO असतात, त्यांच्याकडनं व्यवस्थित योग्य ती माहिती घ्या आणि रक्तदान करायला सुरुवात करा।
0: बऱ्याचदा असे अनुभव येतात की बऱ्याच महिला इच्छुक असतात रक्तदान करण्यासाठी, पण काही कारणांमुळे, HB असो किंवा इतर काही कारणांमुळे त्या करू शकत नाही, तर त्यावेळी महिलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्या रक्तदाता बनू शकतील?
1: मॅडम, बहुतेकशा महिलांना म्हणजे ते माझ्या संपर्कात आहे की त्यांना रक्तदान करण्याची खूप इच्छा आहे, पण कधी कधी असं होतं की जवळ त्यांची मासिक पाळी आलेली असते मग त्यामुळे ते रक्तदान करू शकत नाही। काही महिलांना HB, तर जे मासिक पाळी येत असेल, माझ्या मते तरी मी सांगतो, डॉक्टर तर नाही, पण एक अंदाज सांगितला मी, मला एका महिलेनेच हा प्रश्न केला होता की दादा आमची मासिक पाळी येत असते म्हणून आम्ही रक्तदान नाही करू शकत, तर कदाचित त्यांची ब्लिडिंग जास्त होत असल्यामुळे ते रक्तदान नाही करू शकत असणार। पण मी तर एकच सांगेल, तुम्ही जेवण वगैरे चांगलं करा, जे तुमच्या शरीराच्या आहार असेल किंवा डाएट तुम्ही करत असाल तर तुमच्या शरीराला लागेल असं खा, ज्याने रक्त तयार होईल, जसं बीट झालं, गुड शेंगदाणे झाले, कोथमीर झाली, हिरवे पालेभाज्या झाल्या, हे जर खाल्ल्याने तुमच्या शरीरात रक्त झालं तर दर महिन्यानंतर तुम्ही HB लेवल चेक करा, HB तुमची 12.5% वर असेल तर नक्कीच रक्तदान करा।
0: क्या बात आहे, मस्तच। सर, आपल्याला आता श्रोते जे ऐकत आहेत त्यांना रक्तदानाबद्दल तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी तर एकच म्हणेल, आमच्या ग्रुपला जॉईंट व्हा, नाही झालं तुम्ही रक्तदान नाही करत असणार, कोणा गरजूला तुम्हाला रक्ताची मदत करायची असेल तर शिवाज्ञा बहुद्देशीय संस्थाला तुम्ही संपर्क करा, आम्ही त्यांच्यापर्यंत रक्तदाते पोहोचूच पोहोचू। पण तुम्हालाही एक आनंद घ्यायचा असेल कोणाचा जीव वाचवण्यासाठी, आपण पैसे तर नाही देऊ शकत, आपली हेल्थ चांगली ठेवा आणि कोणाचे रक्तदाते बनून त्यांना रक्तदान करून त्यांचा जीव वाचवा, विशेष थायलेसिमिया सिकल सेल सारख्या मुलांना मदत करा।
0: नक्कीच नक्कीच सर, यासाठी कॉन्टॅक्ट कोणाला करता येईल तुमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी?
1: मॅम, माझा स्वतःचा नंबर आहे 88-62-43-68 6200-43-68 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे। गुगलला माझं एक पेज आहे, सॉरी, माझं इन्स्टाला पेज आहे आणि फेसबुकला शिवाज्ञा रक्तदाता ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्या नावाने एक पेज आहे, तुम्ही त्याला फॉलो जरी केलं, तुमचं ब्लड ग्रुप, तुमचं गावाचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर त्यात ऍड केला तर आम्ही तुमच्याशी संपर्क करू, तुमची जवळची जी ब्लड बँक असेल आम्ही तिथपर्यंत तुम्हाला पोहोचून किंवा तुम्हाला सांगू की इथं तो रुग्ण पोहोचलेला आहे, तिथे जाऊन त्यांना रक्तदान करा, तर तुम्ही त्यांची मदत करू शकता।
0: नक्कीच, खरंच सर आपल्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ते म्हणजे रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणं नाही तर एखाद्याच्या आयुष्यात आशा, विश्वास आणि जीवनाचा नवा श्वास देण्याचं कार्य आहे। आज आपण दिलेली माहिती नक्कीच आमच्या श्रोत्यांना उपयुक्त ठरेल अशी आशा करते आणि आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनस्वी आभार।
1: धन्यवाद मॅडम।
0: धन्यवाद।
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हर्ट टच।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण खते या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आता खत हा शब्द वापरल्याबरोबर आपल्या मनामध्ये अधिक उत्पादन देण्याचं ते माध्यम असतं असं समोर येईल आणि ते बरोबरही आहे, परंतु खत हा शब्द वापरल्यानंतर हरित क्रांतीचा जो आपला एक काळ आहे किंवा हरित क्रांती ज्याच्यामुळे आपल्याला अधिकाधिक आज फायदा मिळाला तर त्यामध्ये संकरित वाण आणि रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकं किंवा रासायनिक कीडनाशकं ह्या महत्त्वाच्या बाबी समजल्या जायच्या आणि आजही ती काही प्रमाणात ते सत्य आहे. परंतु खतं म्हटल्याच्या नंतर फक्त रासायनिक खतं असं त्याची बाब म्हणत नाही. म्हणजे आपण खरं सांगायचं म्हणजे त्याचा जर का शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर पाण्याशिवाय इतर कोणती वस्तू जर ती जमिनीत टाकली असता ती जमिनीची जी सुपीकता वाढविते आणि झाडाच्या वाढीस चालना देते तीच आपण खत म्हणतो. मग ते सेंद्रिय असू शकतं, ते जैविक खत असू शकतं आणि रासायनिक खत जे आपल्या मनावर आज बिंबलेलं आहे ते वेगळं सांगण्याची जरूरत नाही. आज आपण त्याच्यापैकी जैविक खतासंदर्भामध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत. आता अलीकडचा काळ बदलत चालला आणि जैविक खताबद्दल सुद्धा आपल्याला हळू कळायला लागलं. ही गोष्ट खरी असली तरीही आजही जवळजवळ 60 ते 65% कास्तकारांना जैविक खताबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या तेवढ्याशा स्पष्ट नाही. नेमकं जैविक खतं असतात काय आणि ती आपल्याला कशी फायदेशीर असतात एकदा ही बाब आपण समजून घेतली तर मग पुढच्या गोष्टी ह्या अतिशय सोप्या होतात आणि उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं अस्त्र या जीवाणू खताच्या वापरामुळे मिळू शकतं. तर जीवाणू खतं ही जी असतात याचा अर्थ असा आहे की बघ जी खतं जीवाणू वापरून तयार केली जातात ती जीवाणू खतं. आणि शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर प्रयोगशाळेत जीवाणू मित्र जीवाणूंची वाढ करून विशिष्ट माध्यमामध्ये त्यांची वाढ करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाणारं जे खत आहे ते जीवाणू खत आहे. पण मित्र जीवाणू हे त्याच्यामध्ये मित्र जीवाणू यापेक्षाही जास्त आपण त्या व्याख्येमध्ये जर बोलताना बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की बुवा मित्र जे काही सजीव आहेत मग त्याच्यामध्ये काही बुरशीसुद्धा आहेत त्यासुद्धा आपल्याला प्रयोगशाळेमध्ये वाढवतो आपण आणि एका विशिष्ट माध्यमामध्ये त्या आपण त्याच्यामध्ये टाकून आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो. त्याला फॉर्म्युलेशन्स असं सुद्धा म्हणतो आपण की बाबा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये आपण ते खतं पोचवत असतो. आता तुम्ही म्हणाल की हे जी सूक्ष्मजीव किंवा जीवाणू खतं ज्याच्याविषयी तुम्ही एवढं सांगून राहिलेले आहात त्याच्यामुळे काय फायदा होतो तर त्याचे बरेचसे फायदे आहेत. जीवाणू खतामुळं आपल्याला अनेक गोष्टी विशेषतः जो नत्र आहे ते स्थिरीकरण करण्याचं काम करतात. ते काही जीवाणू खतं हे सहजीवी असहजीवी पद्धतीनं त्यानंतर काही जीवाणू खतं हे स्फुरत विरघळणारे म्हणून काम करतात. काही जीवाणू जे खतं आहेत तर ते आपल्याला विद्राव्य स्वरूपात स्फुरत जे आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी काम करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक अन्नद्रव्य विशेषतः प्राथमिक अन्नद्रव्य जे आहेत आपली ती उपलब्धतेसंदर्भामध्ये ती मदत करतात आणि म्हणून त्यांचा वापर करणं आपल्याला अतिशय आवश्यक असतं. फक्त तो वापर जो आहे तो आपण कसा करावा त्याच्यासाठी कोणतं खत कोणत्या पिकात किती प्रमाणात वापरावं कोणत्या रूपात वापरावं कोणत्या वेळी वापरावं हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. जीवाणू खताचं अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. जसं मी म्हटलं की बाबा त्याचे काही फायदे आहेत तर त्याच्यामध्ये काय असतं की उष्ण कटिबंधातील जमिनीत जर नत्र स्थिर करण्याचं जे काम आहे ते फार कमी होतं. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीतून नत्र जे आहेत ते पिकं उचलतात. शिवाय सूर्याची उष्णता जी आहे पाण्यासमोर पाण्यासोबतचा निचरा आहे जमिनीची धूप आहे या सगळ्या बाबीमुळे नत्राचा मोठ्या प्रमाणात नाश होतो आणि म्हणून आपल्याला जीवाणू खताचा वापर करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. जीवाणू खत ही नैसर्गिक असल्यामुळे काय होतं की पर्यावरणाचं प्रदूषण होत नाही. वातावरणात नायट्रोजन वायू हा विपुल प्रमाणात उपलब्ध असूनही बऱ्याच वेळा तो झाडांना मिळत नाही. पण काही जे जीवाणू खतं आहेत जसं रायझोबियम हे जे जीवाणू खत आहे हे जर वापरलं तर ते हवेतला नत्र स्थिर करतात आणि जो उपलब्ध नत्र नाही तो उपलब्ध करून देतात. सर्वसाधारणपणे जर विचार करायचा झाला तर 10 ते 20% निव्वळ जीवाणू खताच्या वापरामुळे सुद्धा उत्पादन वाढू शकतं असं निष्कर्ष शास्त्रज्ञांजवळ आहेत. जीवाणू खतामुळं बियाची जी उगवण आहे ती लवकर होते आणि चांगली होते. जमिनीचा पोतसुद्धा त्याच्यामुळे सुधारतो. अनेक जीवाणू खताचे प्रकार आहे त्याच्यापैकी रायझोबियम हे अतिशय महत्त्वाचं जीवाणू खत. सोयाबीन आहे वाटाणा आहे बरसीम आहे इत्यादी शेंगावर्गीय पिकाच्या विशिष्ट मुळ्यामध्ये नत्राचे स्थिरीकरण करणारे हे रायझोबियम नावाचे जीवाणू असतात आणि द्विदल धान्याच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीमध्ये हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत वसाहत करून सहजीवी पद्धतीनं जीवन जगतात. हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत रायझोबियम हे हवेतील नत्राचं रूपांतर अमोनियामध्ये करतात. या अमोनियापासून नत्राची संयुक्ते तयार होतात आणि ती झाडाच्या इतर भागांना मिळतात. त्यामुळं झाडाच्या निरोगी वाढीला मदत होते. हवेतील नत्राचं जे रूपांतर करण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंना जी ऊर्जा लागते तिचा पुरवठा झाड कार्बनच्या संयुक्त कार्बन जो असतो त्या संयुक्त रूपामध्ये करीत असते. अशा प्रकारे सूक्ष्म जीवाणू आणि झाड एकमेकाच्या जीवनाला मदत करते. आणि म्हणून त्याच्या संबंधाला आपण सहजीवन असं सुद्धा म्हणतो. याचे अनेक गट या रायझोबियम जीवाणूचे पडतात. त्याच्यामध्ये चवळी गटातील जे रायझोबियम आहे त्याच्यामध्ये चवळी, भुईमूग, तूर, वाल, मटकी, उडीद यांचा समावेश होतो. हरभरा गटामध्ये हरभऱ्याचं, ज्याला आपण हरभऱ्यामध्ये रायझोबियम जे आहे लुपिनी हा ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो तो हरभरा गटाचा जीवाणू आहे. वाटाणा गटामध्ये वाटाणा आहे, मसूर आहे, लाख आहे. घेवडा गटामध्ये श्रावण घेवडा किंवा इतर घेवडा. सोयाबीन गटामध्ये सोयाबीनचं जे जीवाणू खत आहे रायझोबियम, रायझोबियम जापोनिकम असं त्याला आपण म्हणतो ते. बर्सिम गटामध्ये बर्सिम आहे, क्लोवर आहे, तर इत्यादी जे आहेत ते गटप पडतात. त्याशिवाय अल्फा अल्फा गटामध्ये मेथी किंवा लसूण, घास इत्यादी. दुसरं जे आहे रायझोबियमचं, जसं आपण सांगितलं की हे सहजीवी पद्धतीनं नत्राचं स्थिरीकरण करतात वातावरणामधील आणि ते पिकांना मिळून देतात. दुसरे जे आहेत ते आपण म्हणतो ॲझोटोबॅक्टर. हे जे आहेत हे सूक्ष्मजीवाणू असहजीवी पद्धतीनं जमिनीत नत्राचं स्थिरीकरण करतात. त्यासाठी त्यांना जमिनीतील उपलब्ध स्वरूपात असणाऱ्या कार्बोहायड्रेटचा उपयोग होतो. या जीवाणूच्या वाढीसाठी भरपूर हवा लागते. जमिनीत जर स्फुरताचा अभाव असेल तर या जीवाणूची चांगली वाढ होत नाही. हे जे जीवाणू खत आहे हे एकदल पिकासाठी उपयोगी पडतं. उदाहरणार्थ ज्वारी आहे, बाजरी आहे, ऊस आहे, गहू आहे, भात आहे, मका आहे, या पिकामध्ये याचा वापर होतो. याशिवाय कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, वांगी, मिरची, बटाटा, कांदा इत्यादी पिकातहीसुद्धा ॲझोटोबॅक्टरचा वापर आपल्याला करता येतो. ॲझोटोबॅक्टरचा वापर जर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर एकदल जी पिकं असतात त्याच्यामध्ये करतात आणि ही असजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत. आपला नंतरचा वर्ग म्हणजे जो आहे तो आहे ॲझोस्पिरिलियम. आता ॲझोस्पिरिलियम जे आहे हे जीवाणू तृणधान्य आणि भाजीपाल्याच्या पिकामध्ये मुळ्यामध्ये आणि मुळ्याभोवती राहून जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करतात. आणि हे जे जीवाणू आहेत ॲझोस्पिरिलियम ज्याला म्हणतो आपण, हे जीवाणू ॲझोटोबॅक्टर या जीवाणूपेक्षा थोडासा जास्त नत्र पिकांना पुरवतात. नंतरचा जो वर्ग आपण म्हणतो त्याला ॲझोला. ही जी आहे ॲझोला म्हणजे काय, की ही पाण्यातील फर्न जातीची लहान वनस्पती असते. या वनस्पतीमध्ये सायनोबॅक्टेरिया नावाचे सूक्ष्मजीवाणू सहजीवी पद्धतीने राहतात. हे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन नसलेल्या ठिकाणी वाढतात. भाताच्या लागवडीमध्ये ॲझोलाचा उपयोग होतो कारण भाताचं जे उत्पादन आहे ते वाढवण्यास बऱ्याच वेळा नत्राच्या वापरावर मर्यादा पडते. कारण भात पिकवणाऱ्या लहान शेतकऱ्यांना नत्र खतं विकत घेणं परवडत नाही. त्यांच्या भात पिकाकरता नत्र स्थिरीकरण करणारा ॲझोला जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं जीवाणू खत आहे. ॲझोलामध्ये राहणारे जे सूक्ष्मजीवाणू फर्नची संपूर्ण नत्राची गरज पूर्ण करतात. ही वनस्पती कुजल्यानंतर भात पिकाला नत्र मिळतो, त्यामुळे भाताचे उत्पादन 100% वाढते असं शास्त्रज्ञांचं मत आहे. ॲझोलाचा जो उपयोग आहे तो हिरवळीचं खत म्हणून इतर पिकासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर हे झालं ॲझोलाच्या संदर्भामध्ये. तसंच आहे निळे हिरवे शेवाळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असं सुद्धा म्हणतो. हे एक पेशीय किंवा फांद्यासह किंवा फांद्याविरहित तंतू असतात. ज्या शेवाळामध्ये हेट्रोसिस्ट नावाचा रुंद भाग असतो ते शेवाळ नत्राचे स्थिरीकरण करते. आणि नत्राचे स्थिरीकरण करणारे अनेक प्रकारचे शेवाळे असतात. यामध्ये प्रामुख्याने ॲलोसिरा, टॉलिफोथ्रिक्स, नॉन स्टॉक आणि अनबिना यांचा समावेश आहे. तर ही जी ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे हे म्हणजे आपण ज्याला शेवाळ म्हणतो, शेवाळवर्गीय जीवाणू खत. तर वाढवर्धक पोषक पदार्थ तयार करून ते मिळून देते. याचाही वापर जो आहे भात पिकामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. याशिवाय जे जीवाणू खत आपण म्हणतो मायकोरायझा, तर मायकोरायझा

मुळ्यांवर ही सुद्धा ही बुरशी काही प्रमाणात दिसते. जमिनीत वाढणाऱ्या झाडांशी या बुरशीचा सहजीवी संबंध असतो आणि त्यामुळे काय होतं की त्या दोघांचाही लाभ होतो. जमिनीतील रोग जंतू जे आहेत झाडाच्या मुळ्यात शिरण्यास मायक्रोरायझामुळं अटकाव होतो आणि मायक्रोरायझा जमिनीतील स्फुरद्रव्य स्वरूपात फळझाडांना उपलब्ध होतात. तर हे झालं तुमचं मायक्रोरायझाच्या बाबतीमध्ये. तर सेंद्रिय पदार्थाचं खत करणारे जीवाणूसुद्धा सूक्ष्म ज्याला जीवाणू खतामध्ये येतात त्याला कंपोस्ट डिकम्पोजिंग कल्चर असं सुद्धा म्हणतो आपण. तर हे काय करतात की अनेक प्रकारच्या सेंद्रिय पदार्थापासून जलद कंपोस्ट तयार करण्यासाठी मदत करतात. साधारणतः 1/2 किलो जीवाणू जे आहेत ते 1 टन सेंद्रिय पदार्थाचं कंपोस्ट तयार करण्यास त्याच्यामध्ये पुरेशी असतात. याच्याशिवाय सगळ्या आणखी एक महत्त्वाचं जीवाणूखत म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणूखत ज्याला PSB असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, फॉस्फरस सोलबिलायझिंग बॅक्टेरिया. तर रॉक फॉस्फेटमधील जे स्फुरद आहे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळं ते पिकांना उपलब्ध होत नाही. काही जीवाणू रॉक फॉस्फेटवर प्रक्रिया करून स्फुरद्रव्य स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देतात. तर ही जी आहेत आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत ते स्फुरदाच्या उपलब्धतेकरता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. तर ही काही महत्त्वाची जी आहेत ती आपण जीवाणू खतं पाहिली. याच्याशिवायसुद्धा काही आहेत पण महत्त्वाची जर विचार केली तर ही जीवाणू खतं आपल्याला करता येतील. तर ही वापरण्याच्या ज्या पद्धतीचा आपण जेव्हा विचार करतो तर त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया हा अतिशय चांगली बाब आहे की ते माध्यम वापरून आपण याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. पिशवीतील साधारण जीवाणू संवर्धन जे आहे एका घमाल्यात काढून घेतलं पाहिजे. एका पिशवीत साधारणतः 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन किंवा ज्याला आपण जीवाणू खत म्हणतो ते त्याचं पॅकिंग साधारणतः आढळतं. पण नेहमीच 250 ग्रॅममध्ये मिळेल असंही काही नाही. पण साधारणतः 250 ग्रॅमचं जे जीवाणू संवर्धक आहे ते एका पिशवीत आढळतं. या जीवाणू संवर्धकात सुमारे 1/2 लिटर पाणी टाकून घट्टसर द्रावण तयार करावं. बारदान किंवा ताडपत्रीवर पसरलेल्या बियावर तयार केले घट्टसर द्रावण शिंपडून सर्व बियांना लागेल अशा रीतीनं हलक्या हातानं चुळावं की बऱ्याच वेळा सोयाबीनसारखं पीक जर असेल तर ही कोरडी पावडर जीवाणू खताची आपण त्याच्यात टाकायची आणि किंचित गुळाचं पाणी ज्याला म्हणतो 100 ग्रॅम गुळ 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन पाणी वेगळं करावं आणि किंचित पाण्याचा शिडकाव द्यावा. त्याच्यामुळं काय होईल की बियाणं उलगच होणार नाही आणि ती फुगीर होणार नाही. आणि हातानं न चोळता सोयाबीनसारखं जे सीड कोट नाजूक असेल तर सावलीत आपण ते ज्याला आपण याला म्हणतो की एखाद्या चवाळ्यात वगैरे ते चांगलं घोळून सावलीत वाळून मग पेरलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा याच्यामध्ये होतो. तर जीवाणू खतं वापरण्यासाठी बीज प्रक्रिया अतिशय चांगली बाब आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. याशिवाय काही प्रमाणात रोपावर उपचार आणि ऊसासारखं पीक असेल तर बेण्यावर उपचार. जसं उदाहरणार्थ ऊस असेल तर 50 लिटर पाण्यामध्ये ॲझोटोबॅक्टरची साधारणतः 8 पाकिटं म्हणजे साधारणतः 2 किलो ॲझोटोबॅक्टर जे आहे ते पाण्यात मिसळून चांगलं ढवळून ऊसाची कांडी बादलीतील मिश्रणात वापरूनसुद्धा करता येते. पण मुख्य जी बीज प्रक्रिया रूपात जर जीवाणू खतं वापरली तर चांगली असतात. याचं प्रमाण जे आपण वापरण्याचं आहे जीवाणू खताचं साधारणतः 10 ते 15 किलो बियाण्यांना जे आहे 250 ग्रॅम जीवाणू खत साधारणतः 10 ते 15 किलो बियाण्यास पुरेसं असतं. या प्रमाणात जर ती वापरली तर त्याचा फायदा होतो. जीवाणू खतं वापरताना काही काळजी घ्यायची असते. त्याच्यामध्ये जीवाणू संवर्धन वापरताना पाकिटं जी आहेत ही थंड ठिकाणी सावलीत ठेवली पाहिजे. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. जीवाणू संवर्धनात जीवाणू असतात जसं मी म्हटलं की हे खतंच मुळी सूक्ष्मजीवापासून तयार केलेली असतात. म्हणून ही खतं रासायनिक खताच्या बॅगमध्ये किंवा औषधामध्ये मिसळल्या जाणार नाही त्याची पूर्ण काळजी घ्यावी. बुरशीनाशके किंवा कीटकनाशके जी आहेत ती बियांना लावायची असल्यास प्रथम बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया करावी आणि नंतर जीवाणू संवर्धकाची आपण प्रक्रिया करायला पाहिजे. जीवाणू खतं वापरण्याची जी अंतिम तारीख पाकिटावर छापली असते त्यापूर्वीच आपण ती वापरली पाहिजे. आणि रायझोबियम जीवाणू खत पाकिटावर लिहिलेल्या पिकासाठी जे आहे तिथंच वापरा. समजा जर आपण रायझोबियम जीवाणू खत एकदल धान्यासाठी वापरलं तर तिथं त्यांच्या मुळावर गाठी नसतात आणि तिथं त्यांची वाढ होणार नाही. म्हणून आपण त्याच्या ज्या काही सूचना असतात त्या पाळून वाचून त्या आपण त्याचा वापर करायला पाहिजे. अतिशय मोठ्या प्रमाणात जीवाणू खताचे फायदे होतात. ते नत्र स्थिर करण्यासाठी त्याचे फायदे होतात. 10 ते 20% उत्पादन त्याच्यामुळे वाढतं. स्फुरद जे आहे ते उपलब्ध करण्यासाठी सुद्धा त्यांचा फायदा होतो. आणि मायक्रोरायझासारखं जर जीवाणू खत आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली तर हे काय असतं की फळझाडाच्या मुळावर मायक्रोरायझा या बुरशीच्या तंतूचं आवरण तयार झाल्यामुळं मुळांना इतर रोगजंतूची बाधा होत नाही आणि जमिनीतील स्फुरद विरघळून तो जमिनीत वाढणाऱ्या फळझाडांना उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रोरायझासारखं अतिशय फायदेशीर असं जीवाणू खत आहे. तर ही जी मूलभूत संकल्पना आहे जीवाणू खताची ती आपण समजून घेतली पाहिजे आणि जीवाणू खतं ही जी आहेत त्याची योग्य वर्गीकरण करून योग्य माहिती ठेवून योग्य पिकाकरता योग्य प्रमाणात योग्य वेळी जर वापरली तर ती जी खतं आहेत एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून आपल्या पीक उत्पादनात अतिशय फायदेशीर ठरू शकतात.